घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 16 ऑगस्ट, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामाशिवाय कशानंही खरं समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर असं म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशानं काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलंय की त्याचा अर्थच आपल्याला ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीनं आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि ते तुम्ही करा. समाधान हे काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणं वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचनं ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडं तरी आचरण केलं पाहिजे, नामात राहिलं पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीनं पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावानं शरण जाऊन त्याचं नाम आवडीनं आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टानं तो पायी चालला होता आणि वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आता एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा व्यापारी, लबाडा व्यापारी, याला मात्र तू सगळं ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोयस, काय तुझा हा न्याय आहे? एवढ्यात मोटारीचं दार उघडून 2 नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं, कारण तो पांगळा होता. वारकऱ्यानं विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही आणि ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेनं आलेली आहे असं आपण म्हणूया. आणि असं जर आपण केलं तर दुःखाचा आणि सुखाचा दोन्हीचा आवेग कमी होईल. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे. 1228 दशक 18 समास 3 निस्पृह शिकवण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. शरीर हे दुर्लभ आहे, आयुष्यही दुर्लभ आहे, त्याचा नाश करू नये. दास म्हणतात सावकाश विचारपूर्वक त्याच्याकडे पाहावं. विचारपूर्वक पाहिलं नाही तर सगळा अविचार होतो. अविचारामुळे प्राणी रंकासारखा दिसतो. आपलं काम आपण केलं पाहिजे. आळस उदासपणाने लुटले गेलो, वाईट संगतीने पाहता पाहता बुडवले, मूर्खपणाचा अभ्यास झाला, स्वच्छंदपणामुळे घाला घातला, तरुणपणी कामरूपी चांडाळाने नाश केला. मूर्ख आळशी आणि तरुण सर्वांविषयी दीनवाणा असेल तर त्याचं कोणाशी पटत नाही, कोणाला काय म्हणावं ते समजत नाही, जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाहीत, बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग कळत नाही, शरीर मन अभ्यासाकडे वळत नाही, लिहिणं नाही, वाचणं नाही, विचारणार नाही, सांगणार नाही, शहाणपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणा वाढलेला, आपल्याला काही येत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही. आपण वेडा आणि सज्जन लोकांना वाईट म्हणतो. आतमध्ये एक आणि बाहेर एक असा ज्याचा विचार आहे त्याला परलोकाचं सार्थक कसं घडेल. आपला संसार नसला म्हणून पस्तावला तर मग विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे. मन एकाग्र करून जाणीवपूर्वक साधन करावं. प्रयत्नामध्ये आळसाचं दर्शन होऊ नये. सगळे अवगुण सोडावे, उत्तम गुणांचा अभ्यास करावा, अर्थपूर्ण प्रबंध पाठ करीत राहावं. बांधलेली पद श्लोक रचना मुद्रा छंद यामुळे आनंद होतो. कोणत्या प्रसंगी काय म्हणावं ते समजून जाणावं. उगीच वावगेपणाने परिश्रम कशासाठी घ्यायचे. दुसऱ्याचं मन जाणावं, त्याच्याविषयी आदर दाखवावा. जे आठवेल ते गात बसणं ते मूर्खपणा म्हणावं लागेल. ज्याची जशी उपासना तशी त्याला गती मिळेल. तेच न चुकता गावं. रागज्ञान तालज्ञान अभ्यासावं. संगीत साहित्य प्रसंग वर्णन करून कथेची लय लूट करावी. श्रवण मनन करून अर्थ शोधावा. उदंड पाठांतर करावं. त्याला नेहमी उजाळा देत राहावा. मी सांगितलेल्या गोष्टीचं मनामध्ये स्मरण ठेवावं. अखंड एकांतात राहावं. वेगवेगळे ग्रंथ अभ्यासावे. त्याच्यातील अनुभव येईल तो अर्थ मनामध्ये घ्यावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

श्रोतेओ नमस्कार। हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो 78वा नारद भक्ति सूत्र अहिंसा सत्य शौच दयाल दिग्यादि चारित्राणि परिपालनीयानि या संदर्भात अधिक विवरण आहे। सुजन हो यानंतर अस्तिक्य हे साधन सांगितलेलं आहे। वास्तविक इथं जी अहिंसा सत्य दया इत्यादी साधन सांगितलेली आहेत याचं मूळ अस्तिक्यामध्ये आहे। अहो अस्तिक्य असेल तरच ही आता सांगितलेली साधनं पूर्ण रूपानं आचरली जातील। अस्तिक्य म्हणजे ईश्वर भाव। समाजात अस्तिक आणि नास्तिक असे द्विविध जन असतात। वेदशास्त्र आणि वेदशास्त्रांचे प्रमेय असा ईश्वर मानणाऱ्यांना अस्तिक म्हटलं जातं आणि वेदशास्त्र आणि ईश्वर न मानणाऱ्यांना नास्तिक म्हणण्याची प्रथा आहे। कोणतेही प्रमेय प्रमाणाविना मानले जात नाही, तसंच ते प्रमाण ही बलवान पाहिजे असं बलवान प्रमाण अपौरुषेय वेद हेच आहेत। तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ असं श्रीमद भगवद गीता 16वा अध्याय त्यातल्या 24व्या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं आहे।

या श्लोकावरच्या टीकेमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बाबा अर्जुना, ज्याला आपल्या उद्धाराची काळजी वाटते त्या साधकानं वेदांच्या निरोपाप्रमाणेच वागावं, जसं पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता अनायासे आत्महित साधते, अथवा आपला ठेवा आपल्या हाती यावा असं वाटत असेल तर दिवा पुढा करावा, त्याप्रमाणे सर्व पुरुषार्थावर स्वामित्व संपादन करावं असं वाटत असेल त्यानं श्रुती स्मृतींना आपल्या मस्तकावर धारण करावं, म्हणजे श्रुती स्मृतींच्या आज्ञा पाळाव्यात. शास्त्र जे त्याज्य म्हणून सांगत असेल ते कितीही महत्वाचं, म्हणजे पृथ्वीचं राज्य जरी असेल तरी ते टाकून द्यावं, आणि शास्त्र जे घे म्हणेल ते कितीही प्रतिकूल किंबहुना विष जरी असेल तरी घ्यावं. अशा प्रकारे जो शास्त्र अनिष्ट असेल तर त्याला केव्हाही अनिष्टाची प्राप्ती होणार नाही, कारण अहितापासून काढून हित देऊन वाढवणारी श्रुती विना दुसरी माऊली कुणी या जगात आहे काय? ही श्रुती माऊली जीवाचा ब्रह्माशी योग घडवून आणते, म्हणून कुणी हिचा त्याग करू नये, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे.

सुजन हो कित्येक जण वेद मानतात म्हणून त्यांना आस्तिक दर्शनकार म्हटलं जात, पण ते ईश्वर मानित नाहीत असे मीमांसक सांख्य इत्यादी शास्त्रज्ञ आहेत. एका दृष्टीनं हे शास्त्रकारही नास्तिकच म्हणवले जातील. नास्ति ईश्वर इति वदति स नास्तिक, अशी ही एक नास्तिकाची व्याख्या केली जाते. वेद प्रमाण मानून ईश्वर प्रमाण न मानणं म्हणजे एक प्रकारची नास्तिकताच होय. भक्ती मार्गामध्ये वेदाबरोबर पुराणांना प्रमाण मानलं जातं. भागवत आदि पुराणातून भगवत अवतार लीलांचं सविस्तर वर्णन आपल्याला आढळतं. त्यावर ही श्रद्धा ठेवणारा, त्याचप्रमाणे संत वाङ्मयावर श्रद्धा ठेवणारा तोच इथे आस्तिक म्हटला जातो. याचा विचार पूर्वी नारद भक्ती सूत्र क्रमांक 63 यामध्ये झालेला आहेच. ईश्वरावर श्रद्धा असणं हे आस्तिकाचं लक्षण आहे. तसं पाहिलं तर बहुतेक लोक सामान्यत्वाने ईश्वर मानणारेच आहेत. ते ईश्वराचं सामान्य ज्ञान एखाद्या लहान बालकालाही असतं, पण सामान्य ज्ञानामध्ये अनेक दोष राहू शकतात. त्यामध्ये यथार्थ स्वरूपाचं अज्ञान, सकामता, भेदबुद्धी, अवज्ञा इत्यादी दोष निर्माण होतात. त्यामुळे पूर्ण विश्वास राहणं शक्य नसतं. भगवान परमात्मा आहे आणि तो सर्व व्यापी असून सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, परमदयाळू, परमसुहृद, भक्तवत्सल, दीनानाथ असून माझ्या अंतर्यामी सर्व साक्षी रूपानं आहे असा निश्चय भक्ताचा हवा. भगवद्गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर गती, भरता, साक्षी, निवास, शरण्य, सुहृद, प्रभव, प्रलय, स्थान, निधान, बीज, अव्यय अशा रूपानं परमात्मा कळला पाहिजे. तसंच भगवान निर्गुण निराकार असून त्याला सगुण साकार रूपही धारण करता येतं. तसा तो झाला तरी त्याच्या मूळ निर्गुण निराकार स्वरूपामध्ये बाधा येत नाही. अशी जी ज्ञानी भक्ताची दृढ भावना असते तशी लक्षणं हीच खरी आस्तिक.

सुजन हो, जीवनात भगवंतावर विश्वास असणं ही गोष्ट सगळ्यांपेक्षा प्रथम आणि सर्वांपेक्षा अधिक महत्वाची आहे. भगवंताच्या अस्तित्व आणि गुणप्रभाव इत्यादीकांवर विश्वास राहील तर मन स्वतः त्याच्याकडे ओढ घेऊ लागेल. मनाला जे जे पाहिजे परमात्मा त्याचा खजिना आहे. ज्ञान पाहिजे तर परमात्मा ज्ञान घन आहे. प्रेम हवं असेल तर परमात्मा निरतिशय प्रेमास्पद आहे. आनंद पाहिजे तर परमात्मा आनंदाचा गाभा आहे. यश, श्री, वैराग्य, ऐश्वर, धर्म यापैकी काही पाहिजे असेल तर त्याच्या विशेष षडगुणामध्येच यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर यांचा अंतर्भाव आहे. षडगुण संपन्न ऐश्वर या विठ्ठलाजवळ आहे. बरं, सारांश, हा जीव संसारामध्ये सौंदर्य, माधुर्य, प्रेम, स्नेह, धन, भोग, सुख, ऐश्वर हे शोधत असतो. या सर्व वस्तूंविषयी आपली जी उंचीतील उंचीची कल्पना असेल त्या सगळ्या वस्तू या भगवत स्वरूपाचा एक अंशही व्यापू शकणार नाहीत. या जगातले ते पदार्थ आणि त्याविषयी आपली जी अनुकूल बुद्धी ज्या ज्या सौंदर्य, माधुर्य, ऐश्वर अधिकांची कल्पना करील ते सर्व या भगवंताच्या स्वरूपात पूर्णत्वाने समाविष्ट आहे. अशा दृढ भावनेनं जो भगवंताला जाणतो आणि भगवंतावर विश्वास ठेवतो तो अशा भगवंताला सोडून अर्ध्या क्षणाकरताही दुसरीकडे आपलं मन जाऊ देणार नाही. आणि या जगातील क्षणिक भोगाच्या प्राप्तीनं आणि नाशानं त्याच्या मनामध्ये हर्ष किंवा विषाद उत्पन्न होणार नाही.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर हो आज इथं थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँकचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
4: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
5: संचयात समृद्धी.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आहेत, आज रविवार. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात 7:05 दिनविशेष, सादर करती मुग्धा जोशी. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. सकाळी 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. दुपारी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. सायंकाळी 5:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
10: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
11: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
10: ही खास ऑफर 15-22 ऑगस्ट पर्यंत.
11: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी आता आपण जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 16 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1960 रोजी सायप्रस देशास युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1946 रोजी भारताच्या इतिहासात कोलकात्यात मोठी वांशिक दंगल उसळली होती. 1904 रोजी हिंदी प्रसिद्ध कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला होता. 1970 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान यांचा जन्म झाला होता. तर 1970 रोजी नेपाळी आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मनीषा कोयराला हिचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 17व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये आपण रवींद्रनाथ हे अष्टपैलू साहित्यिक कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रवींद्रनाथ टागोरांवर रवींद्रनाथ 3 व्याख्यानं असं छोटेखाने पु ल देशपांडे यांचं एक पुस्तक आहे. त्याचा उल्लेख मी मागच्या एका भागामध्ये केला होता. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की मोठमोठ्या ग्रंथांमध्ये जो आशय आणि जे सौंदर्य क्वचितच दृष्टीला पडतं ते केवळ या 112 पानं असलेल्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. पु ल देशपांडे नावाच्या एका सिद्धहस्त लेखणीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हा चमत्कार आहे. पु ल देशपांडे टागोरांबद्दल म्हणतात, रवींद्रनाथांची अशरीरिणी प्रतिभा मला त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध, चित्र, संगीत अशा विविध रूपानं भेटत असते. रवींद्रनाथांसारखे महान साहित्यिक जरी देहानं आज आपल्यात नसले तरी आपल्या साहित्याच्या रूपानं ते अजरामर आहेत. प्रसंगी हयात असणाऱ्या माणसांच्या भेटी देखील दुर्मिळ होतात किंवा मोठ्या प्रयत्नानं होतात, पण रवींद्रनाथांसारखी माणसं की ज्यांनी अपार असं साहित्य धन अक्षरवाङ्मय मागं ठेवलं आहे ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला हवं तेव्हा भेटू शकतात किंवा आपण त्यांना हवं तेव्हा भेटू शकतो ही मौज आहे. त्यांचं कोणतंही पुस्तक उघडावं आणि त्यांच्या सहवासात रमून जावं. मंडळी, हे केवळ रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दलच खरं आहे असं समजू नका. कोणत्याही महान साहित्यिकाच्या बाबतीत ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. ही माणसं जेव्हा आपल्याला त्यांच्या साहित्य रूपानं भेटतात तेव्हा ती त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात, आपले समस्यांवर उत्तर सांगतात, आपल्याला धीर देतात आणि आपलं जगणं, आपले अनुभव अधिक समृद्ध करतात. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रदान करतात. अशा व्यक्तींनी काळावर मात केलेली असते ते आणि त्यांचं साहित्य हे कालातीत असतं. असं साहित्य हे पिढ्यांपिढ्यांचा वारसा बनतं, त्यांना मार्गदर्शन करीत राहतं, त्यांच्या पुढे आदर्श ठेवतं. रवींद्रनाथांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, मरण सागर पारे तोमरा अमर तोमादेर सुमरी रेखे गेले बानी सेजे अभय अशोक जय होक जय होक तारी जय होक तोमादेर सुमरी. या बंगाली भाषेतील ओळींचा अर्थ असा की मरण सागर पार तुम्ही अमर, आम्ही तुमचं स्मरण करतो. अभय अशोक अशी वाणी तुम्ही मागं ठेवून गेला आहात. जय असो जय असो तिचा जय असो आम्ही तुमचं स्मरण करतो. टागोरांनी एवढं अक्षरधन मागं ठेवलं आहे की बंगालमधील नामवंत लेखक, कवी, संगीतकार, चित्रकार या सगळ्यांना त्यांचा मागोवा घेत घेत, मार्गदर्शन घेत वाटचाल करावी लागते. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात
टागोरांच्या साहित्याचे कलेचे संस्कार भिनलेले आहेत. रवींद्रनाथांनी कलेच्या ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला त्या त्या ठिकाणी आपला ठसा उमटवला. त्यांचा स्पर्श हा सुवर्ण स्पर्श ठरला. रवींद्रनाथांनी आपल्या जीवनात ज्या ज्या गोष्टींना स्पर्श केला तो एका चैतन्याचा, एका प्रतिभावंताचा आणि एका महाकवीचा स्पर्श होता. मग त्या गोष्टी म्हणजे त्याने निर्माण केलेलं शांतिनिकेतन, विश्वनिकेतन किंवा श्रीनिकेतन यासारख्या पार्थिव गोष्टी असो किंवा साहित्य कला यासारख्या अपार्थिव प्रांतात केलेली मुसाफिरी असो, मंडळी त्यांनी जवळपास 2500 गाणी लिहिली. केवळ गाणी लिहूनच ते थांबले नाहीत तर त्यांना चालीही दिल्या. या माणसानं 40-50 नंतर चित्र काढायला सुरुवात केली आणि तब्बल 2500-2500 अक्षरचित्र ते मागं ठेवून गेले. टागोरांच्या कवितेत बहुतेक सगळे विषय आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये देशप्रेम आहे, परमेश्वराची भक्ती आहे, निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन आहे, निर्व्याज उदात्त अशी प्रेमभावना आहे. पण त्याच्या बहुतेक कवितांमध्ये आपल्याला निसर्ग प्रतिबिंबित झालेला दिसतो. निसर्गातील सौंदर्यामागं असणारं ईश्वराचे अदृश्य हात त्यांना वेळोवेळी दिसतात. त्यात त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला दिसतो. एका प्रसंगी त्यांनी पाहिलं की शरदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छायाधरीत तरंगत होते. या अद्भुत दृश्याचा त्यांच्या मनानं ताबा घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली. आपल्या कवितेत ते म्हणतात, खेळ चालला आज लपंडावाचा, छाया आणि प्रकाशाचा, भाताच्या शेतातून झपाट्यानं जाताना निळ्या आकाशात तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा, तो ताफा हाकणारं कोण आहे बरं. त्यांच्या शरदोत्सव या संग्रहातली ही कविता, त्या अदृश्य हातांचा शोध घेण्याची उत्कंठा त्यांच्या मनात सदैव जागृत होते. अशाच एका प्रसंगी वर्षा ऋतूच्या आगमनाच्या वेळी आकाशात जमलेल्या ढगांच्या विविध रंगांमुळे रवींद्रनाथ थरारून जातात. त्या विविधरंगी आकाशाची तुलना ते मोराच्या पिसाऱ्याशी करतात. पावसाळी ढगांच्या सौंदर्यानं ते मोहित होतात. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी होतात. त्यातच परमेश्वराला शोधण्याची त्यांची उत्कंठा या ओळींमध्ये आपल्याला दिसते. ते म्हणतात, मयुरापरी नाचे आज मन माझे रे, शतशत रंगात उसळती मम भावना, फुललेल्या मयूर पंखापरी मोहोरलेली मम दृष्टी आकाशी लावणी, त्या उल्हासी करत्यासी मी शोधितो रे, शोधितो रे. मंडळी, पुढं त्यांनी कथा, कादंबरी, नाटक असे अनेक साहित्य प्रकार हाताळले. पण त्यातही त्यांची कविता आणि कविमन प्रामुख्यानं दृग्गोचर होतं. त्यांच्या कवितेत रसिकांना भरभरून देण्याचं सामर्थ्य आहे. आपली चोंजळ घेण्यासाठी अपूर्ण पडते. आपल्या प्रत्येक रचनेत ते काहीतरी मौल्यवान संदेश देऊन जातात. त्यांची झोळीची गोष्ट सांगणारी एक अप्रतिम कविता आहे. त्या कवितेत एक भिकारी भिक्षा मागत सर्वत्र हिंडत असतो. एकदा सकाळी तो असाच भिक्षा मागत हिंडत असताना आकाशातून एक सुवर्ण रथ त्याला त्याच्या दिशेनं येताना दिसतो. रथ त्याच्याजवळ येऊन थांबतो.
आता आपल्याला काहीतरी मौल्यवान भिक्षा मिळणार अशा अपेक्षेत तो असताना रथातील राजा खाली उतरतो आणि चक्क त्याच्यापुढं हात पसरून ओम भवती भिक्षां देही असं म्हणतो. भिकारी तर एकदम बावरूनच जातो. ही कसली क्रूर चेष्टा असं त्याला वाटतं. तरी तो आपल्या झोळीत हात घालून चिमूटभर धान्य त्या राजराजेश्वराच्या उंजळीत टाकतो. घरी येतो आणि पाहतो तर झोळीत काही सुवर्णकण चमकत असतात. इथं गोष्ट म्हणजे ती कविता संपते. पण आपलं विचार चक्र सुरू होतं. मनात काहीतरी पेरून जातं. प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीतरी असतंच. तो विश्वाचा निर्माता रिकाम्या हातानं कोणालाच या धरेवर पाठवत नाही. ज्यानं जीवनाचा हा उत्सव मांडला आहे आणि त्यात तुम्हाला सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे, तो तुम्हाला या जगात भिकारी म्हणून कसं पाठवेल? भिकारी म्हणून तुम्ही या उत्सवात सामील व्हावं अशी त्याची इच्छा तरी असेल का? त्यामुळे परमेश्वरानं जर तुमच्याकडे काही मागितलं तर माझ्याकडे काहीच नाही असं न म्हणता तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते त्याला देऊन टाका. तुम्ही जे द्याल त्याचं सोनं होईल, ते शतपटीनं परत मिळेल. जीवनाचा अमूल्य संदेश देणारी ही झोळीची गोष्ट. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तसं जीवनावर अपार प्रेम करणारा हा कवी होता. त्यांची एक छोटीशी कविता, रवींद्रनाथांची एक छोटीशी कविता आपल्याला सांगते. फूल फुललं हीच त्या फुलाची अंतिम कथा. फुलाचं साफल्य त्याच्या भरण्यात आहे. फूल विचारतं, फळा तू कुठं आहेस? फळ उत्तरतं, अरे मी तर तुझ्या हृदयात आहे. या कवितेतून ते आपल्याला सांगतात की प्रत्येक फुलाला उमलण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याला कोणी अडवता कामा नये. आजही आपल्या अवतीभोवती पाहिलं तर आपण किती फुलांना पूर्णपणे फुलू देतो, किती कळ्या अकाली तोडतो, किती कळ्यांचं निर्माल्य होतं, किती फुलं अकाली कुस्करली जातात. यासाठीच तर तसे संस्कार

स्वीकार करणारी शिक्षण पद्धती हवी होती, जी मनुष्य धर्म आपल्याला शिकवते. त्यातूनच रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनची निर्मिती झाली होती. तर मंडळी, या अष्टपैलू असणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दल आणखी आपण जाणून घेणार आहोतच, पण आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, रशिया आहे, कझाकस्तान आहे, टर्की आहे, काही देशात जे आहे गहू उत्पादन वाढ होत असून अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, पूर्व युरोप, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, मोरोको या देशामध्ये उत्पादन घटत आहे. म्हणजे पहा, आपण म्हटलं की बाबा एका बाजूनं काही देशामध्ये थोडंसं रशियामध्ये आहे किंवा टर्कीमध्ये आहे, कझाकस्तानमध्ये थोड्याफार प्रमाणात उत्पादन वाढलं असेल, पण जेव्हा उत्पादन घटणाऱ्या देशाची आपण जेव्हा यादी बनवायला लागलो तर ती किती मोठ्या प्रमाणात होऊन राहिली हे आपल्याला तर लक्षात आलं असेल. भरडधान्य उत्पादकाच्या बाबतीतही घसरण झालेली आहे. हवामान बदलामुळे आफ्रिकेतील 25 कोटी लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागून राहिलेलं आहे. पीक उत्पादन 50% घटण्याचा संभव तिथं आफ्रिकेत आहे. तर हे सगळं होत असताना चीनमधला जर विचार करू आता आपण, चीनमध्ये 2050 अन्नधान्य उत्पादन 13% घट होण्याचा या दिशेने जर अभ्यास केला तर 13% घटू शकतं. तर मग हा सगळा एवढी मोठी समस्या आपल्याकडे येत असताना भारतात दुसऱ्या हरित क्रांतीसाठी योग्य संशोधन आणि विस्तार कार्यावर भर देणं गरजेचं आहे. आता हरित क्रांती म्हणण्यापेक्षा आपण जसं म्हणून राहिलो की सदा हरित क्रांतीचाच विचार आपल्याला करावा लागेल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला बदलत्या हवामानाचा फार मोठी बाब आपल्याला याच्यामध्ये नियोजनामध्ये घ्यावं लागेल. आता या सगळ्या बाबीचा विचार करत असताना आपण जेव्हा नियोजनात्मक बाबीमध्ये पाहायला लागलो तर गव्हाच्या बाबतीत विचार करू आपण की काय करू शकतो. तर नोबेल विजेते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग जे आहेत यांनी हरित क्रांतीच्या समयी आपल्याला ज्या जाती दिल्या, कल्याण सोरा आहे, सोनालिका किंवा मग इतर काही गहू जाती ज्या दिल्या 2191, तर याच्यामुळे उत्पादनात वाढ झाली आणि एकूण अन्नधान्य उत्पादन आजही या गहू पिकाचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला अशा जातीची निर्मिती करावी लागेल की हवामान बदलाच्या बाबतीमध्ये ज्या सहनशील आहेत. जसं गव्हाला 100 दिवस निर्मितीच्या संदर्भामध्ये आपल्याला नियोजनात्मक बाबीवर विचार करणं गरजेचं आहे. जसं गव्हाचं आहे तसंच मक्याच्या बाबतीत भारतात मकाचं उत्पादनाचाही प्रचंड वाव आहे. त्यातही तापमान वाढ आणि पाण्याचा ताण सहन करून दुप्पट उत्पादकाच्या जातीची निर्मिती मक्यामध्ये जर झाली तर आपण येणाऱ्या संकटाला सामोरं जाऊ शकतो. भात जे आहे ते अतिशय महत्वाचं पीक, याच्यामध्ये तायचुंग नेटिव्ह 1 या चीनच्या अधिक उत्पादनक्षम जातीचा एक फार मोठा सहभाग आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन भाताचं वाढलं. हरित क्रांती यशस्वी करण्यात जया जातीचा वाटा सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होता. दुरिस्त्री हरित क्रांती यशस्वी करायची झाली तर आपल्याला भारतामध्ये सुद्धा हवामान बदलाच्या संदर्भामध्ये सहनशील जाती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ किंवा मग संशोधकांना याच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. आता हे झालं की बाकीच्यांनी काय करावं किंवा नियोजनात्मक बाबीमध्ये शास्त्रज्ञांनी किंवा आणखी दुसऱ्यांनी काय करावं, पण शेतकरी बंधूंनो आपण सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पावसाचं पाण्याच्या संदर्भातच विचार करा की पावसाचं पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं जरी मिळत नसेल, त्याचं विभाजन जरी होत नसेल, तरी मिळालेलं पाणी आपण ज्याला मूलस्थानी जलसंधारण म्हणतो ते आपण करतो का, ते करणं गरजेचं आहे. आपण त्या बाबीवर जर गांभीर्यानं घेतलं नाही, मी माझं शेत जे आहे ते पाणलोट म्हणून जर त्याचा विचार केला नाही तर मूलस्थानी जलसंधारण होणार नाही. म्हणून पावसाचं पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर करण्यावर आपण भर दिला पाहिजे, पाण्याचा काटकसरीनं वापर करायला पाहिजे. आणि वॉटर बजेटिंग जे म्हणतो आपण, पिकांची निवड करत असताना आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर कशा पद्धतीने आपण काटकसरीनं करतो त्या अनुषंगानं पीक पद्धती आपली असली पाहिजे, याच्यावर सुद्धा आपण भर देणं गरजेचं आहे. आणि नेहमीच येतो पावसाळा हे जरी खरं असलं तरीही पडणारा पावसाचं विभाजन योग्य नाही. आपण असं म्हणतो कधी कधी की मोठ्या प्रमाणात पावसाची झड लागली, अशा वेळेस 9 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगानं पडणारा पाऊस 14 ग्रॅम माती घेऊन वाहतो आणि तो एकटा वाहत नाही तर तो त्याच्याबरोबर आपली माती घेऊन सुद्धा वाहत असतो. म्हणून आपला नारा पाणी अडवा पाणी जिरवा नाही आहे, माती अडवा पाणी जिरवा आहे. तर आपण पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर याच्यावर भर दिला पाहिजे. अन्नधान्य पिकाची उत्पादकता वाढ त्यासाठी उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या बाबतीत जो कन्सेप्ट आहे ज्याला मास्टर ट्रेनर कन्सेप्ट म्हणतो आपण, त्या बाबतीमध्ये स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. माझ्याजवळ असणारं ज्ञान माझ्याजवळ राहणं ही जी आहे ही बाब आपण आता टाळली पाहिजे. आपण त्याबाबतीत चर्चा करायला पाहिजे. आणि ज्याला आपण असं म्हणतो की ज्योत से ज्योत जला ते चलो, तर एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा हा काळ आहे. म्हणजे आपण जर नुसतं शास्त्रज्ञांच्या भरोशावर जर विचार केला तर इतके पुरेसे एक्सटेन्शन वर्कर आपल्या देशामध्ये नाही हे आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. आणि हवामान बदलाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून तापमान वाढ सहन करणाऱ्या पिकाखाली क्षेत्र वाढवलं पाहिजे. तर या अनुषंगाने जर विचार केला तर आपला एक या नियोजनातला भाग म्हणून का होईना, पण या बाबीवर जर थोडंसं मंथन झालं आणि किंचित त्याच्यातल्या बाबी थोड्याशा जरी आपण सगळ्यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तुम्ही, मी, शास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये विस्तार कार्यकर्ते, शेतकरी, उद्योजक या सगळ्यांनी एकत्र येऊन जर थोडंसं जरी आपण याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षित हवामान आपण जे आहे त्याचा किंवा हवामान बदलाचा वापर करून होणाऱ्या बदलत्या हवामानामध्ये अन्न सुरक्षेच्या बाबतीत नक्कीच गंभीरतेने विचार करू शकतो. नमस्कार.
1: कृषि संदेश।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
8: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
10: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
11: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

0: मंडळी, पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. तरुण तरुणींनी रात्री निर्जन स्थळी जाणे टाळावे. आता मुक्त विचारांचे जग आहे. मुला मुलींची मैत्री स्वीकारली जाते. मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचे प्रमाण वाढलेले. त्याला डेटवर जाणे म्हणतात. जाताना काळजी घेणे गरजेचे म्हणलेले. मित्र मैत्रिणी टू व्हीलरवरून निघतात. माघार येताना उशीर झाला की गाडी नादुरुस्त झाली तर प्रचंड अडचणी येतात. तुम्ही रात्री अपरात्री धाडस दाखवण्यासाठी निर्जन स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. निर्जन स्थळी अपघात झाला तर मदत मिळत नाही. नवीन मार्ग असल्यास काही लक्षात येत नाही. सर्वात जास्त धोकादायक म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लांडगे हिंडत असतात. त्यांच्या दृष्टीने तुम्ही सावध ठरतात. दुर्दैवाने अतिप्रसंग घडतात. अशावेळी कोणी मदतीला येत नाही. बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात. म्हणून रात्री अपरात्री निर्जन स्थळी जाण्याची सवय निश्चितच चांगली नाही. धन्यवाद.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलीकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
2: मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये देशप्रेमी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
3: नफरत की लाठी तोड़ो लालच का.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात छलिया या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. हे गीत आहे पी सावळाराम यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आई कुणा म्हणू मी या चित्रपटामधलं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत हिना या चित्रपटामधलं

नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालय

0: कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.
2: तुझे दिल की बात बता दूं, नहीं नहीं नहीं नहीं.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि उषा खन्ना यांनी गायलेलं हे गीत आहे कब क्यों और कहां या चित्रपटामधलं. हिंदीवर यांची शब्दरचना. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तिलक राज थापर यांचं गीत तराना या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकूयात शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऐकूया फकीरा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आणि संगीत साज रवींद्र जैन यांचा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कांच की दीवार या चित्रपटामधलं काफिल अजर यांचं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत असद भोपाली यांचं मेरे बीवी की शादी या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी

0: ही मर्यादित
1: विश्वास नाशिक करंजा
0: अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया एम जी हसमत यांचं गीत जीवन संग्राम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात, जवान मोहब्बत या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत यसुदास यांच्या आवाजात. राजकमल यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात सावन को आने दो या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे आनंद बक्षे यांचं संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलीकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात जागीर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जग

रसिको नमस्कार. साठा उत्तरांची कहाणी या आपल्या नवीन कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर आदित्यवार. सूर्याला आदित्य असं सुद्धा म्हणतात हे आपण सगळेजण जाणतो, म्हणूनच रविवार हा आदित्यवार म्हणूनही ओळखला जातो. त्याच रविवारची म्हणजेच सूर्याच्या पूजेची आदित्य राणूबाईची आजची ही कहाणी आता आपण ऐकणार आहोत. ही आदित्य राणूबाई म्हणजे कोण तर सूर्याचीच पूजा आहे आणि हे व्रत कित्येक वर्षानुवर्ष अनेक घरांमध्ये चालू असतं. सगळ्यांच्याच घरात हे व्रत असतं असं नाही आहे, पण ज्यांच्या घरांमध्ये हे सूर्यनारायणाच्या पूजेचं व्रत असतं तिथल्या गृहिणी त्या स्त्रिया पहाटेस अगदी लवकर उठून सूर्य उगवायच्या आत पाटावरती ही पूजा मांडतात. तेव्हा ऐकूया कहाणी आदित्य राणूबाईंची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसायच्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उठशील माटशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं, सचिळ स्नान करावं. इथं सचिळ स्नान म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. अग्रोदक पाण्याचा अर्थ असा आपल्या ओंजळीत मावेल इतकं पाणी आपण घ्यावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा, त्याला सहा गाठी द्याव्या, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीला संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेव सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तीही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या, दासी कराल बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही बटकी करीत नाही, राजाची राणी करू प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दुसऱ्या प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण गेला. राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी प्या. गुळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला, तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी प्या. गुळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू. घरात गेली, उतरंडीतून 6 मोत्या आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली, लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे. जिनं कहाणी ऐकले नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदतीय, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, का आला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या, नाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला होना मोहरांनी भरून दिला. वाटेनं आपला हा जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातचा कोहळा काढून नेला, घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीनं काय दिलं. दैवे दिलं कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सगळं गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा, त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊमाखू घातलं, पिता

बरोबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. आई दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नावमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घालून नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना पाणी प्यायला विहिरीत उतरला, तो गडबडवून नारळ विहिरीत पडला. घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, अगं मावशीनं दिलं, पण दैवानं सगळं बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, दह्याची शिदोरी होना मोहरांनी बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं सगळं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला, बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नावमाखू घातलं, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा वसतेस तो मला सांग, असंही म्हणाली. तेव्हा बहीण म्हणाली, अगं अगं पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला आता काय उपाय करावा? तेव्हा बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं, राजानं बोला उधाडलं, मावशी मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापणीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आलाय. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले, वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली, करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. बाहेर एक मोळी विक्या चालला होता, तेव्हा त्याला सांगितलं, आमच्या बाईची कहाणी ऐक, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली, तीन आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली, चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं इतकं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मलाही सांग. तुला रे वसा कशाला हवा? उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील? उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेच गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली, करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसलाय. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तसा तो आला, बाईची कहाणी ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. बाई बाई, कहाणी ऐकल्याचं इतकं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. पुढे राणीनं त्यालाही वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेच गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली, करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी तिचा मुलगा वनात गेला होता, डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते म्हणाली. मग राणीकडे आली, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, चित्तभावे तिने ऐकले. तिचा वनात गेलेला मुलगा होता तो आला, डोहात बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तोही आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मलाही सांग. राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली, तो करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यात होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालथा होता तो उलथा केला. सहा मोते होती, तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवले, तीन आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, ती त्यांना ऐकली, त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा ऐकल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मलाही सांगा. राणीनं त्यालाही वसा सांगितला. पाचव्या मुक्कामाला घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, साती दरवाजे उघडले, लोहघंगाळ पाणी तापवलं, षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले तेव्हा त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिणीचा हा केस? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं,
तिनं आधी त्वरी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरनं वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ते श्रोते हो, ही होती सूर्यनारायणाची रविवारची कहाणी. या कहाण्या ऐकताना बऱ्याचदा आपल्याला असाही प्रश्न पडतो, या शब्दांचा अर्थ काय असावा. पण वाटतं की या शब्दांचा अर्थ लावण्यापेक्षाही त्यातल्या भाषेचा, त्यातल्या यमकांचा आनंद घ्यावा आणि एक वेगळं काहीतरी छान वाचल्याचा, काहीतरी कानी पडल्याचा हा आनंद असाच साठवून ठेवावा. भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन कहाणीसह.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज बालविश्व ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या भागामध्ये गोल्डन होरायझन स्कूल नाशिकची जान्हवी रवींद्र जाधव ही रागमाला सादर करत आहे, तेव्हा ऐकूया तिचं हे विशेष सादरीकरण.
1: माझे नाव जान्हवी रवींद्र जाधव आहे. आज मी रागमाला म्हणणार.

तर मंडळी, बालविश्व ह्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं ऐकूया ग दि माडगूळकर यांची गीतरचना संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि यासाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
3: आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत देव माणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सूर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
3: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू मला, नको भेटू मला, नको दाटू मला, नको खेटू मला.
4: आता

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आणि आता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकार्यांनी गायलेलं गीत जगदीश शेवूडकर यांची गीतरचना संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन

ಹಲೋ, ಗಪ್ಪಾಟಪ್ಪಾ ಗಪ್ಪಾಟಪ್ಪಾ ಗಪ್ಪಾಟಪ್ಪಾ ಗಪ್ಪಾ ಗಪ್ಪ ಮಾರ್ತಾ ಮಾರ್ತಾ ಅಮ್ಮ ಭೇಟೇಲ್ ಕಾ ದೇವ ಬಪ್ಪ. राहतो कुठे माहित नाही, दिसतही नाही, प्रत्येकच माणसात असतो असे सांगते आई. खरंच का आहे हे, देवळात नसतो म्हणे, जिथे कुठे गरज आहे तिथे असतो म्हणे. आंधळ्याची काठी असतो बैऱ्याचे कान, अगदी ऐनवेळी तोच वाचवत असतो प्राण. थोडक्यात वाचलो म्हणतो तेव्हा तिथे असतो, इतका कसा लाजाळू, नाहीसाच होतो. बालमित्रांनो, मग कळलं का कुठे असतो देव अप्पा? कुठे सांगा बर, राणी कुठे असतो? हा, तुमच्यात, आमच्यात, हृदयात, आई बाबात, हो प्राणी मात्रात, सर्वांमध्ये तो असतो. हो, म्हणून तर आम्ही चालतो, बोलतो, खातो, पितो की नाही, हे सर्व कोण करवतो? बाप्पाच करवतो आपल्याकडून. हो, बाप्पाशिवाय या जगातलं पान सुद्धा हलत नाही. काय गणू, समजलं का? हो मित्रांनो, फुलं, फुलझाडं, इतक्या प्रकारची झाडं वाढतात, पाने, फुले, फळे देतात, पर्यावरणाचे रक्षण करतात, हो की नाही? झाडांपासून प्राणवायू मिळतो, झाडे वर्षानुवर्षे जगतात, सेवा करतात. काळी काळी झाडाचे आपण वापरतो हो, घरासाठी लाकूड, पाचोळ्याचं खत, बघा किती सेवा करतात. फुलं आणि फळं देतात, ते तर किती रसाळ असतात, फुलं किती सुगंधित असतात. बघा, निसर्ग आपल्यावरती किती कृपावंत आहे. आणि आई, हा निसर्ग म्हणजे परमेश्वराची देणगी आहे. कोणाची किमया आहे ही? तर ही सगळी देवबाप्पाची किमया आहे. म्हणून म्हणतात, देवाच्या आज्ञेशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही. हो खरंय, अगदी खरंय. निसर्गातली प्रत्येक गोष्ट देवाने निर्माण केलेली आहे. आणि गंमत म्हणजे परत ती त्याच्या जवळच जाते. हो, झाडे मरतात, पंचत्वात विलीन होतात. माणसे मरतात, पंचत्वात विलीन होतात. नवीन पाने येतात, नवीन मुलं जन्म घेतात, नवीन बालक जन्माला येतात. असं सृष्टीमध्ये सदैव येणं जाणं चालू असतं. हो, जुनी झाडे मरतात, नवीन येतात. म्हातारी माणसं मरतात, नवीन बालक जन्माला घेतात. एक माणूस जातो त्याची जागा दुसरी घेतो, एक झाड जातं त्याची जागा दुसरं झाड घेतं. अशा प्रकारे अव्याहत अखंडपणे हे विश्व चालू असते, आणि तेही देवाच्या आज्ञेने. म्हणून या विश्वाचा आपण एक घटक आहोत, अनमोल असा भाग आहोत. मग झाड जर एवढी सेवा करत असतील, नद्या जर एवढी सेवा करत असतील, सूर्य जर एवढी सेवा करत असेल, तर आपलं काय काम आहे मग? म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने, हो प्रत्येक माणसाने, आपल्याला जमेल तेवढं चांगलं काम केलंच पाहिजे. इतरांना मदत केली पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे, यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल तेवढी. हो, आपण आपले कपडे, पुस्तके, पाटी, वया देऊ शकतो की गरिबांना? मग करणार ना मुलांना तुम्ही असं? हो, मला माहिती, तुम्ही सगळे माझे मित्र खूप शहाणे मुलं आहोत, हो की नाही? तर अशाच दोन शहाण्या मुलांची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यातले पहिले आहेत आपले विनोबा भावे. विनोबा भावे म्हणजे भूदान यज्ञ करणार. म्हणजे काय? श्रीमंतांकडून जमीन घ्यायची आणि गरिबांना ती वाटायची, गरिबांना ती द्यायची. असं विनोबाजांनी खूप खूप वर्ष विनोबांनी काम केलं. आणि दुसरे आहेत आपले साने गुरुजी. हो, तुम्हाला त्यांचं नाव माहीतच असणार आहे, हो की नाही? त्यांनी श्यामच्याई नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, वाचलं का तुम्ही? बघा, वाचलं नसेल तर वाचा, वाचलंच पाहिजे तुम्ही, असं ते पुस्तक आहे. नसेल वाचलं तर मी काही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही ते वाचणं जास्त गरजेचं आहे. हो, तशा आमच्या दोन छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. आणि त्याच्या आधी एक विनोबांची गोष्ट सांगणार आहे, जे श्रीमंतांकडून जमीने घ्यायचे स्वखुशीने, भांडून नव्हे, जमीन घ्यायचे आणि गरिबांना द्यायचे. तर ऐकणार ना मग विनोची गोष्ट, विनोबाची गोष्ट. हो, विनो नावाचा एक मुलगा होता. हो, आता विनोबाचा टोपण नाव काय केलं त्यांनी? विनो. आता पूर्वी मोठमोठी घरं असायची, किंबहुना वाडेच म्हणा ना, तर विनूच्या वाड्याच्या परसात म्हणजे परिसरात एक फणसाचं मोठं झाड होतं, खूप मोठं. आता तुम्ही फणसाचं झाड पाहिलेले असतील की नाही?

कुठं लागतात फणस, झाड केवढं असतं? हा खूप उंच आणि खूप मोठं झाड असतं. आणि एरवीची फळं आणि फणसाची फळं, फणसाची फळं फळं खूप मोठी असतात, वजनदार. झाडाच्या फांदीला ती पेलवणार नाहीत. बघा निसर्ग किती हुशार आहे. फळ जड आहे ना, मग फांदीला नाही येत. ते कुठे येतं? खोडाला. बघा फणसाचं झाड पाहिलं नसेल, फणस कसं लागतं पाहिलं नसेल, तर बघा कुठेतरी नर्सरीत जा आणि फणसाचं झाड बघा, खूप मज्जा वाटेल तुम्हाला. तर हे असे मोठे मोठे फणस झाडाच्या खोडाला लागलेले असतात. एक एक फणस चांगलं चार चार पाच पाच दहा दहा किलोचं असतं बरं का. तर कोकणामध्ये फणसांची रेलचेल आहे. तर ते फणस पिकलं, माईने काय केलं, विनोचाईने ते फणस काढलं. काय असतात फणसात तुम्हाला माहिती ना? काय असतं सांगा बरं, राणी सांगते का फणसात काय असतात? बोल बोल बोल, मी वाट बघते. फणसात गरे असतात, गरे पिवळे छान चमकदार असे गोड गोड गरे असतात. ते आपण सोलायचं, ते गरे वेगळे काढून बरणीत टाकायचं. आईने फणस घेतलं, त्याचे गरे काढले आणि कोकणामध्ये पानं भरपूर झाडांची, मोठमोठी केळीची म्हणा, नंतर आपले फणसाची म्हणा, ती पानं पण मोठी असतात. त्याचे ना द्रोण बनवलेले असतात. माईने त्याला सांगितलं, विनूला विनू पाच द्रोण आण बरं. आणि त्याने ते पाच द्रोण घेतले, त्या द्रोणामध्ये फणसाचे थोडे थोडे गरे घातले. विनूला काय वाटलं? आपल्या अंगणातला फणस आहे, आता पहिला द्रोण मला मिळणार. बघा पहिला द्रोण आई आपल्यालाच देणार. पण काय झालं, आई काय म्हणाली, हा द्रोण देवापुढे ठेवून देवाला नमस्कार करून ये. विनोने तस केलं. बघा मंडळी पडतो का डोक्यात काही प्रकाश? कोणी दिले झाड? देवबाप्पाने. फणस कोणी दिले? देवबाप्पाने. पहिला नैवेद्य म्हणा किंवा पहिला घास म्हणा, कोणाला द्यायला हवा? देवाला. हो आपण कृतज्ञ होता कामा नये. जो निसर्ग आपण आपल्याला भरभरून देतो त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपण. म्हणून मग बघा किती छान संस्कार आहे. आपण घरात स्वयंपाक करतो, आई नैवेद्य ठेवते, पहिला नैवेद्य काय सांगते आई, अरे खाऊ नका, उष्ट करू नका, बरं देवाला जे नैवेद्य द्यायचं हो, देवाचे ऋण व्यक्त करायचे हो. देव सगळं देतो आपल्याला, फळ फळ काय, फुलं काय, धान्य काय, देव काय देत नाही हो आपल्याला, नको तितकं देतो. म्हणून हे देवाचे ऋण आपण कधीही विसरायचे नसतात. माईने सांगितलं, हा द्रोण आधी कुठं ठेव? देवाला ठेव. आता विनोला वाटलं दुसरा तरी द्रोण आपल्याला मिळेल, पण कसलं काय? तर ताई म्हणाली, हे बघ हे दोन द्रोण शेजारच्या दोन्ही काकूंना नेऊन दे. बघा किती छान संस्कार आहे. आपलं आहे म्हणून आपण आधीच खात सुटायचं नाही हो, लक्षात ठेवा. घाई करायची नाही, आपलं आपल्याला मिळणारच आहे हो. पण आपल्या घरातल्या इतरांना देण्यात जो आनंद असतो तो काही विशेष असतो. ते दोन द्रोण घेतले आणि तो दोन्ही काकूना देऊन आला. आता चौथा द्रोण, तो तरी आपल्याला मिळत पण नाही. चौथा द्रोण हातात घेतला, आई म्हणाली, हा द्रोण गल्लीतली येती म्हातारी आजी आहे ना, तिला देऊ नये. बापरे विनूला रागच आला. चार द्रोण आईने वाटून टाकले, माझ्यासाठी ठेवते की नाही बाबा, शेवटचा द्रोण तरी मिळतो की नाही. विनूला धाकधूक वाटायला लागली. तेवढ्यात आईने शेवटच्या द्रोणातील एक गरा विनूला भरवला. विनू खुश. विनू म्हणाला, काय ग आई, घरचा फणस गावाला आधी आणि मला मात्र शेवटी होय. आई म्हणाली, विनू आपल्याला फणस कोणी दिला? त्या झाडाने. ते झाड कोणी दिलं? देवाने. मग केवळ आपणच त्याची फळं खायची का? नाही, कोणतीही गोष्ट वाटून खाण्यात जास्त आनंद असतो हो. आपण द्यायला शिकलो म्हणजे आपल्यालाही देव भरभरून देतो. म्हणून आपण आधी घेण्यापेक्षा द्यायला शिकलं. पण काही पण गोष्ट, ज्ञान असेल, काही असेल, जे काही असेल, आपल्याला जे जे काही देणं शक्य असेल, प्रेम आहे, ज्ञान आहे, हो खूप काही गोष्ट आपल्याला देणं शक्य असतं. आपण तसं केलं पाहिजे. मग जे झाड देवाने दिलं आहे किंवा आपण त्याची फळं खायची का? नाही. तेव्हापासून कधीही विनूने मी मला माझे असे केले नाही. किती छान संस्कार केले आईने, विनूच्या आईने, विनोबांच्या आईने. म्हणूनच पुढे हा विनू मोठे विनोबा भावे झाले, जगभर त्यांचं नाव गाजलं. हा देण्याचा वसा आईकडून त्यांनी कायमचा घेतला, गरिबांची सेवा केली, श्रीमंतांकडून जमिनी घेतल्या, आनंदाने लोकांनी दिल्या. हो ज्याच्याकडे हजारो एकर जमीन असेल तो दोन चार एकर जमीन सहज देऊ शकतो स्वखुशीने. अशा जमिनी विनोबाजी भावे घ्यायचे आणि ते गरिबांना वाटून टाकायचे. तर अशा या महान व्यक्ती आपल्याकडे होऊन गेल्या, त्यांच्या महान महान गोष्टी आहेत हो की नाही? मग या महान गोष्टींमधून आपण काही शिकणार आहोत की नाही? हो नक्कीच शिकणार आहोत. आजचा काय धडा शिकलो आपण? काय शिकलो?
देवाने आपल्याला खूप काही दिलं आहे, त्याला स्मरायचं, त्याची आठवण ठेवायची आणि आपल्याला जे जे शक्य आहे ते इतरांना आधी द्यायचं, मग आपण खायचं, त्यातच आनंद आहे. मित्रांनो, देण्यामध्ये खूप आनंद असतो, एकदा करून पहा बघा, तुम्हाला इतकं छान वाटेल. मी आमक्याला गरीबाला कपडे दिले, तुमचा दिवस त्या दिवशी समाधानात जाईल. एक आठवलं मला, सहज सांगते, अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष एकदा सहज रस्त्याने साधले, ते वकिली करायचे, ते याच्यावरून किस्सा आठवला मला. पांढरशुभ्र कपडे त्याने अंगावर घातले होते, त्यांच्याकडे पैसे नसायचे, पायी पायी पायी पायी ते कोर्टात चालले होते. रस्त्यामध्ये त्यांना एका चिखलामध्ये डबक्यामध्ये डुकराची दोन पिल्लं त्या चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेली दिसली. बाहेर निघायचा प्रयत्न करायची, पुन्हा निष्ठाची, पुन्हा चिखलात पडायची. काही केलं त्या पिल्लांना बाहेर पडता येत नव्हतं. लोक बघत होते गंमत, कोणीही मदतीला तर चिखलात पडलेलं ते डुकराचे पिल्लू, अहो माणसाचे पिल्लाची काळजी आपण करत नाही, डुकराचे कोण करतंय. अब्राहम लिंकन अत्यंत दयाळू होते, वकिलीचे कपडे होते पांढरशुभ्र, ऑफिसला निघाले होते तरीही आधी त्या पिल्लांजवळ गेले, त्या पिल्लांना बाहेर काढलं, पिल्लं तुरु तुरु तुरु तुरु तुरु लगेच आईकडे पळाले. शेजारून एक बैलगाडीवाला चालला होता, ते म्हणाला की तुम्ही या डुकरांची पिल्लं काढून तुम्हाला काय मिळालं म्हणे. अब्राहम लिंकन फार महत्वाचं बोलले, मित्रांनो ऐकून घ्या मी काय सांगते. अब्राहम लिंकन म्हणाले, ह्या पिल्लांना जर मी आज या चिखलातनं बाहेर काढलं नसतं तर मला रात्रीची झोप आली नसती. बघा, या पिल्लांना जर मी आज बाहेर काढलं नसतं तर मला रात्रीची झोप आली नसती. माणसाने इतकं दयाळू असलं पाहिजे. सर्व प्राणी मात्रांमध्ये देवाने सारखाच जीव निर्माण केला आहे. सर्व प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या परीने जगण्याचा अधिकार आहे. आणि असं जर कोणी संकटात सापडलेलं असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे, म्हणजे केली पाहिजे हो. लक्षात ठेवा, आपणही कधीतरी संकटात सापडू शकतो. त्यावेळी जर आपल्याला कोणी मदत केली नाही तर कसं होईल मग आपलं? आपल्यावर संकट आलं ना, आपल्याला कोणीतरी मदत करावी म्हणून मदत करायची नाही, मदत करायचीच असते म्हणून करायची, आपल्या स्वार्थासाठी करायची नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या चांगल्या कृत्याचा मोबदला देवाकडून तुम्हाला दुपटीने मिळत असतो हे विसरू नका. मग मित्रांनो, आवडली ना गोष्ट? मग कर्णांना प्राणी मात्रांना दया, कर्णांना इतरांना मदत करणार की नाही? हो गुणी मित्र आहात तुम्ही माझे, तर तुम्ही हा धडा आता कायमचा लक्षात ठेवायचा. बाय बेटांनो.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा, सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता। मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे। प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची। तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगर

समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधली. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे एन. दत्ता यांनी.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
1: ओळखले की आपल्याला
2: काढवायला
3: बारा घरच्या तरुणी बारा
1: दिसत बरं का.

0: असं होय कृष्णा बोल रे.
1: अग चंद्रावळी तुझ चंद्र बळ मला आहे त्याची अटकळ महुमेणाहून तू मळ.

0: गीत आपण ऐकलत, सांगते ऐका या चित्रपटात.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात. वंदना विटणकर यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: ठाकरे।
1: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता। मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे। प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची। तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे। एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बारा भानगडी या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शिवूरकर यांचं गीत गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता हे गीत ऐकणार आहोत ग. दी माडगूळकर यांच्या, लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आंबेडकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पुर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज जनावरांसाठी गोठा ही मूलभूत गरज झालेली आहे आणि काळाची गरज झालेली आहे आणि त्याकरता आदर्श गोठा बांधणे किंवा करणे हे फार अत्यावश्यक झालेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण गोठा कसा असायला पाहिजे आणि तो कसा बांधायला पाहिजे त्याविषयी आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, गोठा बांधताना गोठा हा शेतातील उंच वट्याच्या जमिनीवर असावा पाहिजे. म्हणजे उंच वटा म्हटलं तर जिथे पाण्याचा निचरा लवकर होईल आणि फालणी साचणार नाही अशा जागेवर आपण गोठा बांधायला पाहिजे. यामध्ये गोठ्याची जी लांबी आहे पूर्व पश्चिम असावी तर रुंदी उत्तर दक्षिण असावी. गोठ्यातील गव्हाणी ह्या सिमेंट काँक्रीटच्या असाव्यात. गोठ्याचा जो खालचा तळ सर असतो तो खडबडीत असावा किंवा विटा लावून केल्यास उत्तम. गोठ्याचे छत जे आहे ते 10 फूट उंच मध्यभागी असावे तर बाजूला 6 फूट असावे. गोठ्यातील नालीला लांबीच्या दिशेने उतार दिलेला असावा. नालीची रुंदी 1 फूट असावी तर खोली जास्त नसावी. जास्त खोल नालीत जनावर पाय अडकून पडण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या भिंतीबद्दल सांगावे झाल्यास तर लांबीच्या बाजूकडील भिंती कमी उंचीच्या असाव्यात तर रुंदीच्या बाजूच्या भिंती छता एवढ्या उंच असून दोन्ही बाजूस अथवा एका बाजूस दरवाजा असावा आणि पाण्याचा जो हौद दरवाजाच्या विरुद्ध बाजूने असावा. शेतकरी बंधूंनो, आपण जे गोठ्यासाठी पत्रे वापरतो तर गोठ्याचे छत कसे असायला पाहिजे तर छतासाठी सिमेंटचे पत्रे वापरणे उत्तम. मधली उंची 3 मीटर तर बाजूची उंची 2 मीटर ठेवावी. दोन्ही बाजूस पत्रे भिंतीच्या बाहेर कमीत कमी 2 ते 3 फूट असावेत. म्हणजे पावसाचे पाणी हवेच्या झोताने गोठ्यात येणार नाही. गोठ्याचा जो खालचा भाग असो तळसर हा पक्का असावा, खरबळीत असावा. पक्क्या भाजलेला विटाचा तळसर चांगला असतो. मुरमाच्या असल्यास त्यात चांगले धुम्मस करून टणक केलेला असावा. शेतकरी बंधूंनो, गव्हाणी ज्या असतात तर लांबीच्या दिशेने असाव्यात. गव्हाणीचा आकार मोठ्या जनावरासाठी समोरच्या बाजूने 60 सेंटीमीटर उंच, 75 सेंटीमीटर रुंद व जी खोली आहे ती 45 सेंटीमीटर असावी. गव्हाणीच्या बाजूस बाहेरून चारा टाकण्यासाठी 1 मीटर रुंदीचा रस्ता असावा. जनावरे बांधण्यास साकड्या किंवा कड्या पक्क्या बसवलेल्या असाव्यात. शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे जी आपण नाली काढतो जनावराच्या पाठीमागे तर ती नाली जवळपास 30 ते 50 सेंटीमीटर रुंदीची जनावरे उभी राहण्याची जागा संपल्यानंतर असावी. नालीची खोली 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. नालीस 2.5% उतार दिलेला असावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण पाण्याचा होत करणे गरजेचं आहे. गोठ्याच्या रुंदीकडील बाजूस पाण्याचा होत असणे गरजेचं आहे. पाण्याचा होतची जी रुंदी ती 1 मीटर तर उंची 75 सेंटीमीटर ठेवावी. हौदाची लांबी जनावरांच्या संख्येनुसार ठेवावी. प्रत्येक मोठ्या जनावरात सरासरी 40 ते 50 लिटर पाणी लागते. त्यानुसार त्याचे आकारमान ठेवावे. हौदास तळा साफ करण्यासाठी एक छिद्र असावे. शेतकरी बंधूंनो, आपण आज त्या गोठ्यासंदर्भामध्ये माहिती ऐकली आहे. तर प्रत्येक जनावराला किती प्रमाणात जागा असायला पाहिजे त्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास गाय जर असेल तर तिला 3.5 चौरस मीटर, म्हैस जर असेल तर 4 चौरस मीटर, बैल जर असेल तर 3.5 चौरस मीटर, मोठी वासरे असतील तर 2 चौरस मीटर आणि छोटी वगार आणि वासरे असतील तर 1 चौरस मीटर याप्रमाणे जागा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, जर आपण या पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर गोठा केला तर नक्कीच जनावरांच्या उत्पन्नामध्ये फरक दिसून येईल. नमस्कार.
0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पुर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: आशीष अवचित भेटो निजा मिठीत अलगद मिठो निजा
1: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पडछाया या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग दी माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत आहे दत्ता डावरेकर यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आणि आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: सुधीर बडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया. प्रपंच या चित्रपटामधलं

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश हेवूडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
3: या क्रेडिट ऐकणार आहोत. नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटावरलं राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: संगीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचं, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
2: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र जप.

समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
7: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
6: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
7: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।
8: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। आज आपल्या बरोबर परत आहेत डॉक्टर अतुल कणिकर, पेडियाट्रिशियन, आणि भारतातच नाही तर भारताबाहेरही प्युबर्टी किशोरावस्था याबद्दल बोलणारे स्पेशालिस्ट डॉक्टर। आणि भाषेवर आणि आपल्या भावनांवर कंट्रोल असणारे सर। राम राम।
9: नमस्कार।
8: किशोरावस्था?
9: येस सर।
8: सर, किशोरावस्थेलाच आपण इंग्लिशमध्ये प्युबर्टी म्हणतो का?
9: नाही, प्युबर्टी म्हणजे जिथून किशोरावस्था सुरू होते ती मुलांमध्ये साधारण 12 वर्षापर्यंत सुरू होते आणि मुलींमध्ये कदाचित आजकाल जरा आपण मागे जसं म्हणालात तसं की मासिक पाळी पण अलीकडे यायला लागलेली। पूर्वी 13-14 वर्षाच्या मुलींना येत असे त्याला नाणं म्हणायचे आपल्या पारंपरिक शुद्ध संस्कृतीमध्ये। आजकाल 8-9 वर्षाच्या मुलींना पण पिरियड्स येतात, सो त्याला प्युबर्टी म्हणतो आम्ही। सो मुलांमध्ये प्युबर्टी होण्याचं पहिलं चिन्ह म्हणजे वृषणाचा आकार, टेस्टिसचा आकार मोठा होतो। बऱ्याच मुलांना वाटतं मला माझ्या वर्गातल्या मुलांना मिशा आहे, दाढी आहे, पण मला नाही आहे। तो त्यांना हे शिकवायला लागतो की बाबा रे, पहिलं लक्षण जे आहे ते वृषणांचा आकार थोडस मोठा होणं हे आहे। हा, त्यानंतर मग तुला मिशा दाढी वगैरे काय यायचं ते येईल। मुलींमध्ये सगळ्यात पहिलं चिन्ह जे आहे ते म्हणजे निपल्सच्या

17 मध्ये विचारलं की हे सगळं फूड्स मुळे होत आहे का, जंक फूड मुळे होत आहे का, किंवा डाएट मध्ये होत आहे का, किंवा टॉनिक्स मुळे होत आहे का, किंवा असं, तर तसं काही नाही, याला बरीचशी कारण आहेत. पण मुळात सध्याचा जो विषय आहे आपला जंक फूड्सचा, त्याच्यामध्ये तुम्ही जर कुठलंही पाकिट उघडून बघितलं, म्हणजे चिप्सचं म्हणा, कोल्ड्रिंक्सचं म्हणा, तर त्याच्यामध्ये बारीक अक्षरामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर, गरजेपेक्षा 10 पट जास्त प्रमाणात मीठ. तुमची शारीरिक मिठाची गरज जी आहे ती 4 ते 5 ग्रॅम आहे रोजची, त्याच्यामध्ये भरपूर मीठ असतं. तुम्ही आत्ताही कुठल्याही किराणा दुकानात तुम्ही गेलात तर माळा लटकलेल्या असतात. आणि याच्यामध्ये अतिशय हाय अमाऊंटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ आणि साखर आहे, जे तब्येतीला घातक आहे. पुढे हीच मुलं स्थूलतेचं किंवा हार्ट डिसीजचं, ब्लड प्रेशरचं कारण घेऊन डॉक्टरांकडे जाताना दिसत आहेत आपल्याला. आणि आजकाल तुम्ही कुठल्याही कोचिंग क्लासेस समोर जा, खूप कोचिंग क्लासेस झालेत, चांगली गोष्ट आहे, मुलांना शिकायलाच पाहिजे, पण ती मुलं तिथे न शिकता बाहेर रस्त्यावरती ती पाकिटं घेऊन, एका हातात कॅनमध्ये कोल्ड्रिंक, एका हातात ते पाकिट घेऊन, एक्झरसाईजच्या नावाने बट्ट्या बोळ काहीही करत नाहीत, आणि दिवस रात्र ते मोबाईलवरती आणि व्हॉट्सअपवरती आणि इन्स्टा आणि चॅट, स्नॅपचॅट, काय काय असतील त्यांचे उपयोग, त्याच्यावरती असतात. सो त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतो, स्थूलता खूप जास्त प्रमाणात दिसते. तुम्ही आजकाल बघाल तर आम्ही एक म्हणजे गायनेकोलॉजिस्ट लोक तुम्हाला सांगतील, याच्या PCOS म्हणतो आम्ही त्याला, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. त्याच्यामध्ये मासिक पाळीची अनियमितता आणि स्थूलता येणं, पाठीवर मानेवरती काळे डाग पडणं आणि ओव्हरऑल सगळं चेहऱ्यावरती केस येणं वगैरे, हे सगळे प्रकार जे आहेत, म्हणजे मला असं वाटतं ना की किशोरवयीन मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये एक नॅचरल सौंदर्य असायला पाहिजे, ते आपण कुठेतरी गमावतो आहोत सध्या. बहुतेक मुली ज्या आहेत त्या तुम्हाला अशा स्थूल वाटतील, त्यांच्या म्हणजे कडे बघितल्यानंतर असं खूप आकर्षक असं काही वाटत नाही, त्यांची पर्सनॅलिटी त्यांनाही जाणवतो 10 वेळा आरशात बघून. मग ते खूप चुकीच्या पद्धतीचे कॉस्मॅटिक्स वापरतात, मेकअप वापरतात, चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतात, पण मूळतः आतून जे सौंदर्य पाहिजे शरीरातलं, आतून जे एंडोक्रॅनॉलॉजिकल सौंदर्य पाहिजे, ते कुठेतरी आपण मिस करतोय. मुलांमध्ये म्हणाल तुम्ही तर ते प्रोटीन पावडर जिम जॉईन करतात. आम्ही सांगतो 18 वर्षापर्यंत जिम विम काही करू नका, कारण तुमच्या हाडांची ग्रोथ जी आहे मुलांमध्ये ती 18 वर्षापर्यंत चालू राहते. तुम्ही जर आधी जिम जॉईन केलं, वजन उचलणे आणि हे सगळे प्रकार, तर तुमची वाढ जी आहे हाडांची ती कमी होते. सुरुवातीला 4-5 महिने तुम्हाला असं वाटेल आपण खूप छान तगडे झालेलो आहोत, पण नंतर तुमची मित्रमंडळी तुमच्यापेक्षा जास्त उंच होतील आणि तुम्ही बुटकेच राहाल. सो 18 वर्षापर्यंत मुलांनी जिम जॉईन करायचं नाही आहे. प्रोटीन्स पावडरमध्ये खूप प्रकारच्या हॉर्मोन्स वापरतात हे कमर्शियल प्रॉडक्ट्समध्ये, त्याचा अतिशय वाईट दुष्परिणाम मुलांवरती होऊ शकतो, त्यामुळे प्रोटीन्स पावडर वापरू नका. कमर्शियल जे मिळतात जिममध्ये स्पेशली विकले जाणारे, आणि तोपर्यंतचा व्यायाम म्हणजे पळणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे, फुटबॉल, क्रिकेट, काय तुम्हाला मैदानी खेळ खेळायचे ते खेळा, पण नो जिम 18 वर्षापर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यायाम करताना तो फिट राहण्यासाठी करायचा. तर फिट म्हणजे FIT, फिट. तो एक अतिशय इंटेन्स असला पाहिजे, इंटेन्स म्हणजे खूप फ्रिक्वेंट असला पाहिजे, म्हणजे सारखा आठवड्यातनं किमान 5-6 वेळा. इंटेन्स म्हणजे अतिशय कष्टाने केलेला पाहिजे तो, कमीत कमी 1/2 तास, आणि टाइम बाउंड म्हणजे 1/2 तास. सो तुम्हाला आठवड्यातनं किमान 5-6 वेळा, एक दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता व्यायामापासून, घाम येईपर्यंत करायला पाहिजे. त्याला आपण इंटेन्स म्हणू की शरीरातनं घाम, आता उन्हाळ्याचं तसाही नितळतो पण हिवाळ्यात सुद्धा घाम फुटला पाहिजे, आणि कमीत कमी 1/2 तास. तुम्ही पळा, सायकलिंग करा, पण कमीत कमी 1/2 तास, टाइम बाउंड, वेळेनुसार तो केलेला पाहिजे. सो हा व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, घरचं अन्न याला पर्याय नाही. तुमचे ऑनलाईन मागवलेले, मोबाईलवरनं मागवलेले पदार्थ हे कधीही तुम्हाला, ते जे मगाशी मागच्या वेळेला म्हणलो मी, आईच्या किंवा आजीच्या हातचं खाण्याची सर तुम्हाला येऊ शकत नाही. त्याच्यातनं पैसे जातात तुमचे, तुमचे कष्ट वाचतात, पण त्यातलं बरंचसं अन्न वाया जातं. आपल्याला ते आवडत नाही कारण ते अतिशय केमिकली खराब असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टेस्ट वाढवण्यासाठीचे प्रयोग केलेले असतात, हायजेनिक नसतं, आणि
घरचं अन्न त्याला पर्याय नाही.

0: म्हणून मी मुलांना काय मुलींना काय म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा मी लहानपणापासून कुकिंगची एक आवड लावलेली आहे, कारण मला स्वतःला कुकिंग आवडतं. सो घरचं अन्न ते आता बाहेर आहेत, परदेशी आहेत, पण ते स्वतः बनवतात, ते ऑनलाईन मागवत नाहीत. आणि तेच काय त्यांचे मित्र पण आता ते ऑनलाईन मागवणं सोडून स्वतः बनवायला लागले किंवा यांच्याकडे येऊन खायला लागले. सो आपण स्वतः केलेलं प्रेमाने केलेलं अन्न आणि योग्य संगतीत खाल्लेलं अन्न, असं नाही की मी एकटाच मागण्यासाठी मागवीन काहीतरी आणि खाईन भूतासारखा बसून, तसं नाही. योग्य कंपनी पाहिजे, योग्य चव पाहिजे आणि हसत खेळत एकत्र. आता माझं कायम या पॅरेंटिंगच्या आमच्या पालकत्वाच्या कार्यशाळांमध्ये सांगणं हेच आहे की किमान एक तुम्ही दिवसातनं एकत्रित कुटुंब भोजन करा, काही असो ते, लंच असो, ब्रेकफास्ट असो, रात्रीचं जेवण असो, पण एकत्र बसून करा. आपापले मोबाईल बाजूला ठेवा, मोबाईल टी व्ही याच्यासमोर बसून जेवणं म्हणजे ते तुमचा कुटुंबाचा तुम्ही अपमान करतात की अर्ध लक्ष ताटात अर्ध लक्ष समोरच्या स्क्रीनवर, याला काही अर्थ नाही. सो गप्पा मारा आणि मुलांशी या वयातल्या उत्तम गप्पा मारायच्या असतील तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोला. तर आजकाल पालक बिझी आहेत, खूपच म्हणजे बिझी आहेत. सो जेव्हा त्यांना मुलं भेटतात, हां काय रे कसा चाललाय तुझा अभ्यास, काय म्हणाल टीचर, किती मार्क मिळाले, परीक्षा कधी आहे, जे मुलांना विषय बोललेले चालत नाहीत त्यांना तेच विषय पालक काढतात. त्यापेक्षा काहीतरी बोला, आयपीएल बद्दल बोला, तुमच्या समोर पेपर असतो त्यातल्या बातम्या. मी तर म्हणतो सगळ्यात चांगला उपयोग या वर्तमानपत्रांचा किंवा टी व्हीचा हा तुमचं डिस्कशन सुरू करण्यासाठी होऊ शकतो. मग ते सेक्शुअल विषयांवरती असो, म्हणजे आता सध्याची जी काही केसेस चाललेल्या आहेत अब्यूजच्या, किंवा ड्रग्जवरती असो ज्या विषयावर तुम्ही बोलायला घाबरता, किंवा आत्महत्या तरुणांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये, घरातनं पळून जाणे या विषयावर, ड्रग अब्यूज याच्यावरती बोलायला आपण घाबरतो मुलांशी,
1: आपण टाळतो
0: टाळतो म्हणजे येतच नाही ना बोलता. सो इथे तुम्ही त्या बातम्यांचा उपयोग करून
1: कसं करावं,
0: तुला काय वाटतं रे हे असं का झालं असेल, इतक्या बायका त्या एका माणसाकडे का अडकल्या असतील,
1: एवढं बोलायचं
0: काय हरकत, अडकतायत ना, दिसतंय पेपरात आलंय तुमच्या,
1: त्यालाही माहिती आहे,
0: त्यालाही माहिती आहे, त्याला मित्रही सांगताय,
1: व्हिडिओ पाहिले असतील.
0: तो तुम्ही बोला तुला काय वाटतं, साधा सिंपल एकच प्रश्न असतो. मग आपण ते मागच्या वेळेला वर्बल कम्युनिकेशनवर बोललो की शाब्दिक विचार काय करायचे, तर दोन गोष्टी करायच्या, एक तर म्हणजे शक्यतो नॉन वर्बल म्हणजे शब्द न वापरता, आणि वर्बल करायचं असेल तर तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे ज्याची तुम्हाला उत्तरं ही दीर्घ वाक्यांमध्ये मिळतील.
1: ओके, मी त्यांना बोलतं करा,
0: कसं आहेस, छान आहे, एवढं उत्तर नाही, किंवा अभ्यास कसा चाललाय, छान चाललाय, किंवा आवडलं का जेवण, हो, किंवा उशीर नाही ना होणार, नाही असं नाही प्रश्न विचारायचे, अरे आजच्या जेवणात काय चांगलं आवडलं, मग ते वाक्य होतं की अरे भाजीमध्ये थोडं मीठ जास्त होतं, आमटीमध्ये असं होतं तसं होतं, किंवा तुला ती शिक्षक आवडते का, शिक्षिका आवडते का, तर हो उत्तर येतं, त्या शिक्षिकेमध्ये असं काय जे तुला आवडतं, अगं त्या शिक्षिका आहेत ना आमच्या, त्या टीचर आहेत ना, इतकं छान शिकवतात आणि समजून घेतात आम्हाला आणि काही प्रॉब्लेम,
1: मुलांशी बोलताना,
0: मुलांशीच बोलताना, कोणाशी बोला तुम्ही, मुलांशी बोला,
1: मुलं एवढं टीचर बद्दल बोलतात,
0: मग काय हरकत आहे, मला अजूनही माझ्या टीचर्सची आठवण येते, अभिमान वाटतो. सो म्हणजे बोलताना तुम्ही प्रश्न विचारताना असे विचारा की ज्याची उत्तरं फक्त हो नाही अशी न येता थोडीशी दीर्घ येतील, डिस्क्रिप्टिव्ह येतील. सो ते फार महत्वाचं आहे. आणि मुळात तुम्ही जेव्हा एकत्र बसून जेवता तेव्हा क्रिटिसाइज करू नका, टीका करू नका मुलांवर, आणि घरच्या कामांमध्ये मुलांना इन्वॉल्व करायला पाहिजे. तुम्ही मुलगा असो मुलगी असो त्याच्यात भेदभाव करायचा नाही की बघ आता दीदीने हे घेतलं ना ताटं पाणी वगैरे, आता हे जेवण झाल्यावरती हे सगळे प्लेट तू उचलून बेसिनमध्ये टाक आणि टेबल स्वच्छ पुसून घे. हे लहानपणापासून केलं तर पुढे जड जात नाही. मुलं बेसिकली हे सिमेंट कॉन्क्रीटच्या मिक्सचरसारखे असतात. जेवढ्या लहानपणी तुम्ही त्यांना आकार द्याल, पुढे तुम्ही त्यांना आकार द्यायला गेला ना, तर एक तर तुम्ही
1: वयापर्यंत शक्य आहे,
0: कुठल्याही वयापर्यंत चालू शकतं, पण जेवढं लहानपणापासून तुम्ही चालू कराल, 5 वर्षापासून आम्ही साधारण म्हणतो मुलांना शिस्त लावा,
1: ओके,
0: किंवा त्याच्या आधीपासून, पण 5 वर्षापासून डेफिनेटली लावा, तर पुढे मग हे जास्त दगड होत नाही यांचा, पण तुम्ही त्यानंतर शिस्त लावायला गेला तर तुम्ही तरी तुटता किंवा ते तरी तुटता.
1: त्यांचा इगो जागवतो मी का करू
0: नाही सर. ते घट्ट झालेलं असतं सिमेंट कॉन्क्रीट, ते त्याला आकार देता येत नाही तुम्हाला, मातीचा गोळा असतो तो. सो असं एकंदरीत साध्या साध्या गोष्टी आहेत. शिक्षकांनी पण ते लक्षात ठेवायला पाहिजे की शाळेमध्ये अगदी लहान वयाची मुलं जे ते सुद्धा आता जेव्हा येऊन सांगतात ना आमची टीचर बोर आहे, तेव्हा मला असं होतं यार काय काय कुठे किती एवढं लहान पिल्लू मला सांगते 10 वर्षाचं टीचरचं बोर आहे आणि टीचरचं मी काही ऐकणार नाही आणि असं कुठेतरी काहीतरी आपलं सुसंवाद जो आहे मागच्या वेळेला जसं बोललो तो होत नाही आणि तो व्हायला पाहिजे. सो तो प्रत्येकाचा म्हणजे तो नवरा बायको मधला असो, मुलगा आणि वडील यांच्यातला असो, आजोबा आणि नातू यांच्यातला असो, तो सुसंवाद फार महत्वाचा. आणि ही मुलं अतिशय स्मार्ट असतात, यांना कुटुंबातला एक कमजोर दुवा बरोबर ओळखतात ते.
1: म्हणजे
0: आईने काही सांगितलं की आजोबा आई मला असं म्हण किंवा यु नो उलटा पालट, आणि ते बरोबर त्या कमजोर दुव्याचा फायदा घेतात. आणि आजकाल तुम्ही म्हणाल तर ज्या घरांमध्ये पण आजी आजोबा आहेत ते सध्याच्या टी व्ही सिरियल्स आणि मालिका आणि याच्यामध्ये इतके गुंतलेले आहेत.
1: आजी आजोबा पण
0: वा त्यांच्या वेळा तुम्ही टाळून बघा, तुम्हाला घरात घेतलं जाणार नाही पुढच्या वेळेला. म्हणजे काही झालं तरी ती मालिकेची वेळ नको जायला, म्हणजे त्यासाठी जेवण ते उशिरा करतील किंवा लवकर आटपून मग टी व्ही सिरियल बघतील आणि त्यावेळेला घरात काय चाललंय काही संबंध नाही.
1: मग हा टी व्हीचा मोबाईलचा पाहायचंच असेल तर ते कसं ऍडजस्ट करावं त्यांनी पॅरेंट्सनी आणि आजी आजोबांनी?
0: त्यांनी बघायला पाहिजे, पण मुळात त्याच्यासाठी तुम्ही एकत्रितपणे तुमचं मीडियाचा टाइम टेबल ठरवायला पाहिजे सगळ्यांनी मिळून घरातल्या, कुठली सिरियल कोणी किती वेळ पाहायची, त्यावेळेला बाकीच्यांनी काय करायचं. मुलांच्याही सिरियल असतात बघू द्या त्यांना, पण कुठल्याही व्यक्तीने घरातल्या 2 तासापेक्षा जास्त टी व्ही किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल बघता कामा नये.
1: 24 तासात.
0: आता तुम्ही आजकालच्या या टीनेजर्सकडे बघितलं, किशोरवयीन मुलांकडे मुलींकडे बघितलं तर हे 2 तास कदाचित मोबाईल नसतो यांच्याजवळ, बाकी 22 तास असतो.
1: आणि टीव्ही
0: मध्ये काय बघायचं?
1: अच्छा टीव्ही संपला,
0: टीव्हीचं आता जवळजवळ संपत आलेलं आहे प्रकरण. मोबाईल आहे त्याच्यामध्ये सगळ्या ऍप्स आहेत, सगळ्या चॅट्स आहेत.
1: मोबाईलमध्ये जास्त काय?
0: मोबाईलमध्ये इंटरनेट आहे,
1: टीव्ही विश्व आहे,
0: सगळं आहे, पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामध्ये. तुम्ही 2 तास काढून बघा मुलांचा मोबाईल.
1: तो ऍडिक्शनच आहे का?
0: होत ते
1: गरज आहे,
0: गरज पण आहे ऍडिक्शन पण आहे. मोबाईलचे चांगले पण फायदे आहेत.
1: काय करतात
0: दुष्परिणाम मोबाईलमध्ये तुम्ही?
1: नाही मुलं ऍडिक्शन म्हणून कडे झुकलेले
0: मुलंच असं नाही, ऍडल्ट सुद्धा.
1: ऍडल्ट तर आहेतच, ऍडिक्टेड
0: पालक सुद्धा आहेत.
1: पालक तर ऍडिक्टेड.
0: मी तुम्हाला सांगतो
1: रील्स एंड ऑल,
0: मी आता मी म्हणतो ना ही माझी मुलाखत झाली की पहिले मग अशी कोणी काही मेसेज टाकले का, माझं बोलणं चालू असताना कोणाचे फोन आले काही सगळं मी जाऊन चेक करीन. हे ऍडिक्शन म्हणावं त्याला, पण तुमचा मोबाईल कोणी काढून घेतला किंवा रात्री तुम्ही उठून बघताय मोबाईलमध्ये मला कोणी मेसेज टाकले का. टीनेजर्समध्ये काय होतं, आय लव्ह यू आय मिस यू आणि मग पलीकडनं उत्तर नाही आलं समजा तर मग आम्हाला झोप नाही लागत. आम्ही ते सारखं अलग उत्तर बघत बसतो. आणि मी समजा एखाद्या माझ्या मित्रमैत्रिणींना एखादा एक मेसेज टाकला आणि त्याच्यावरती कोणाचं लाईक शेअर काही आलेलं नाही, कोणाचं काही कमेंट्स आलेले नाहीत, तर मला असं वाटतं की मला चला मी चुकलो का काय, इथनं बाहेर पडलं काय, मी मला टाकून दिलं काय मित्रमंडळींनी,
1: निग्लेक्ट केलं,
0: त्याला आम्ही फोमो म्हणतो.
1: व्हॉट इज दॅट?
0: फिअर ऑफ मिसिंग आउट.
1: ओके, दे फील निग्लेक्टेड.
0: हां, त्यांना असं वाटतं की मला आता सोडून दिलं या कंपनीने. आणि आता आम्ही म्हणतो की फोमो जो आहे त्याला तुम्ही जोमो करा, म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. म्हणजे तुम्ही मोबाईलपासनं एक सुट्टी घ्या काही दिवसांची काही तासांची. तुम्ही कुठे ट्रेकला जा, कुठे फिरायला जा, कुठे मोबाईल मुद्दाम घरी विसरून जा की नाही आय एम नॉट कनेक्टेड टू दिस इमॅजिनरी जे काही जग आहे माझ्या भोवतीचं, खोटं विश्व जे आहे माझ्या भोवतीचं, त्याच्यापासून मला सुट्टी हवी आहे काही तासांची किंवा काही दिवसांची किंवा काही आठवड्यांची. त्यामुळे मी जेव्हा ट्रेकला जातो किंवा कुठे इकडे तिकडे जातो जिथे रेंज नाही तर मला इतकं पीसफुल वाटतं. तुम्ही कुठल्याही योग वर्गाला गेलात, योग साधनेच्या प्रशिक्षणाला गेलात तर ते आधी म्हणतात मोबाईल बाहेर काढून ठेवा, कारण तिथे आम्हाला डिस्ट्रॅक्शन नको. डिस्ट्रॅक्शन म्हणजे व्यत्यय नको आहे. आणि मोबाईल हे सगळ्यात मोठं तुम्ही आणि तुमच्या डेव्हलपमेंट मधलं तुमच्या प्रगतीमधलं साधन पण असू शकतं, पण व्यत्यय जास्त झालेलं आहे.
1: साधनापेक्षा व्यत्यय जास्त
0: झालंय आणि एस्पेशली या किशोरवयीन मुलांमध्ये याचा जास्त परिणाम होतो. कारण मोबाईलमधनं इतक्या प्रकारचे गुन्हे पण सध्या देत आहेत की म्हणजे या गुन्ह्यांमध्ये म्हणजे तुम्ही लैंगिक अत्याचार म्हणू नका, आम्ही प्रिडेटर्स म्हणतो त्यांना, की आजकाल म्हणजे ही मुला मुलींना एक सवय आहे, मोठ्यांनाही सवय आहे म्हणा, आपली सेल्फी टाकायची ऑनलाईन व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा याच्यावरती व्हिडिओज पण टाकतात आणि ते व्हिडिओज ते सेल्फी ते फोटोग्राफ्स ते मॉर्फ करतात, ते म्हणजे फोटोशॉपमध्ये जाऊन त्याला मॉडिफाय करतात परिवर्तित करतात आणि त्या मुलांना किंवा मुलीला मुलींमध्ये जास्त प्रमाणात होतं की त्यांना ब्लॅकमेल करण्यात येतं की आमच्या अशा अशा मागण्या म्हणजे दोनच प्रकारचे असतात की मुलीचे वडील जर श्रीमंत असतील तर पैसे आणि मुलगी जर दिसायला बरी असेल तर लैंगिक सुखाची मागणी, नाहीतर आम्ही तुझा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करू. 10 पैकी 9 मुलं मुली हे आपल्या घरी सांगतच नाहीत, ते आतल्यात कुडत बसतात, त्यांना म्हणजे शहर सोडून
1: ट्रस्ट देअर पॅरेंट्स
0: नाही, घाबरलेले असतात.
1: कुणाला?
0: त्या व्यक्तीला जो हे धमकी देतो.
1: मग त्यांचं पॅरेंट्सवर कम्युनिकेशन नसल्यामुळे
0: त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण द्यायला पाहिजे की बाळ तुला जर काही प्रॉब्लेम आला आयुष्यात
1: सेफेस्ट पर्सन
0: मला येऊन सांग, पुढे काय करायचं आपण एकत्र मिळून करू, याला सुसंवाद म्हणतो आपण.
1: एक्झॅक्टली.
0: तो जर तुम्ही नसेल शिकवला मुलांना तर ती मुलं कोणाकडे जातील?
1: आणि ते शिकवायलाच पाहिजे
0: 100%.
1: त्याच्याशिवाय त्यांना समजणार
0: होणं
1: शिकवलंच पाहिजे.
0: प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्याकडनं पालकांकडनं मुलांकडनं ही अपेक्षा असे पालकांची की यांनी माझ्याकडे येऊन सांगावं. बरेचसे पालक जे नंतर पश्चाताप पावतात ते की आम्हाला कळलंच नाही, आम्हाला मुलांनी सांगितलंच नाही,
1: तू त्याला शिकवलंच का? त्याला
0: मी कसं विचारणार, मी कसं विचारणार
1: ना.
0: पण ते त्याच्यासाठी मी जे म्हणतो ना की मुलांना सगळ्यात जास्त हे पटतं, मी जे काही बोलतो किंवा आम्ही लोक बालरोगतज्ञ जे काही बोलतो या मुलांच्या कार्यशाळांमध्ये पालकांच्या, पालक सगळ्यात जास्त त्यांना पटतं पण ते वळत नाही, कळतं पण
1: का वळत नाही,
0: थोडे ते रिजिड होतात म्हणजे असे कडक होऊन जातात.
1: आई का वडील?
0: दोघही.
1: दोघही?
0: कारण दोघांमध्ये सुसंवाद नसतो.
1: ओ
0: मी जेव्हा म्हणजे सांगतो पालकांच्या कार्यशाळेमध्ये की तुम्ही नवरा बायको दोघंही या, आई वडील दोघंही या, तर बरेचदा वडील येतच नाही. कारण वडिलांच्या दृष्टीने आपण जे पहिल्या याच्यामध्ये म्हणालो एपिसोडमध्ये की मुलं संसार घर ही बायकोची जॉब, ही फक्त पैसे कमावणार, सो हे सगळं करायला सुसंवाद फार महत्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही जर हे मुलांना शिकवलं की सांगितलं म्हणजे दान आणि तो विश्वास त्यांच्यामध्ये असेल की मला काही प्रॉब्लेम झाला तर मी माझ्या आई वडिलांना पहिले सांगेन. माझ्याकडे येणाऱ्या 10 पैकी 8 मुलांना जर मी विचारलं, 10 पैकी 10 मुलांना विचारलं की तुम्ही कोणाकडे जाता तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, तर 8 मुलं म्हणतात मित्रमैत्रिणींकडे किंवा आम्ही गुगलवरती किंवा सर्च इंजिनवरती शोधला.
1: सर मित्रांकडे जाणं अयोग्य आहे?
0: अजिबात नाही, मित्र उत्तम असतात, पण मला फार आवडतात.
1: पण त्यांनाच माहिती नसते तर ते काय सल्ला देणार?
0: मित्रांमध्ये सुद्धा सगळ्याच मित्रांचा प्रभाव जो आहे तो वाईट नसतो, तो फार जरा वेगळा विषय. सो आम्ही त्याला म्हणतो 3 प्रकारचे मित्रांचे प्रभाव असतात. एक म्हणजे नॉर्मेटिव्ह इन्फ्लुअन्स. नॉर्मेटिव्ह इन्फ्लुअन्स म्हणजे स्वाभाविकपणे होणारा प्रभाव, किंवा माझ्या मित्रांनी ठरवलंय आज शाळेला दांडी मारायची, मी पण दांडी मारणार. सगळेजण म्हणाले आज क्लासला दांडी मारून सिनेमाला जायचं, मी पण जाणार.
1: ग्रुप बंक
0: करायचा. ग्रुप, हा ग्रुप बंकिंग. सो ग्रुप बरोबर मी स्वतःला वाहून घेतो, त्याला म्हणतात नॉर्मेटिव्ह बंक. ते अतिशय उत्तम इन्फ्लुअन्स आहे, तो त्यात काही चूक नाही. दुसरा जो आहे तो इन्फॉर्मेशनल इन्फ्लुअन्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपण आपली गाण्याची म्युझिकची आवड, फॅशन. माझ्या मित्राने फाटक्या जीन्स घातलेत म्हणून मी पण त्या आई वडिलांकडनं मागवणार माझ्या, किंवा भाषेमधले जे काही बदल होतात या वयाच्या मुलांमध्ये, बोलण्याची स्टाईल, शब्दांचा वापर, हा ॲक्सेंट स्टाईल मारणे, त्याने केस वाढवले याने केस वाढवले मी पण वाढवणार, तो इन्फॉर्मेशनल इन्फ्लुअन्स म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो थोडासा घातक असतो, त्याला फॅसिलिटेटिव्ह इन्फ्लुअन्स म्हणतो आम्ही. फॅसिलिटेटिव्ह इन्फ्लुअन्स हा शक्यतो म्हणजे तुम्ही घरापासून जेव्हा लांब असता किंवा तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी घरातलं कोणी नसतं, जे आजकालच्या कुटुंबांमध्ये आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही थोडंसं ड्रग्ज घेणे, सेक्शुअल प्रयोग करणे.
1: ड्रग्ज घेणं तुम्ही इतकं वारंवार उल्लेख करतायत आणि यू आर मास्टर इन दिस सब्जेक्ट, इतकं सोपं आहे सर?
0: अतिशय
1: अजूनही तो विचार करू शकत नाही
0: सगळ्यात

0: जास्त कॉमनली वापरण्यात येणारा ड्रग म्हणजे टोबॅको, म्हणजे तंबाखू, त्याच्यामध्ये गुटखा.
1: एज्युकेटेड क्लास सुद्धा
0: हो, त्यांचे ब्रँड्स बदलतात सर्वजण
1: ब्रँडवर
0: जातात. आता मध्यम वर्गीय कमाई असलेल्या पालकांची मुलं ते कदाचित सिगरेट मॅक्सिमम अफू गांजापर्यंत जात असतील, पण जी हाय क्लास सोसायटीची जी काही सो कॉल्ड फायनान्शियली उच्चभ्रू समाजाची मुलं आहेत त्यांच्यासाठी अनेक उपाय आहेत.
1: नाशिकमध्ये सुद्धा
0: मग तुम्ही आता रेव पार्टीचं नाव ऐकलं असेल,
1: पेपरमध्ये भरपूर येत असत.
0: तर ते रेव पार्टीमध्ये ही मुलं जातात पार्ट्या करतात. आजकाल पार्ट्या करण्याची व्याख्याही बदलली आहे. बहुतेक मुला मुलींचे जे काही असे उच्चभ्रू म्हणजे आईबापांची मुलं आहेत त्यांच्या पार्ट्या अशा कुठेतरी वाईन यार्डला, कुठल्या तरी पबमध्ये डिस्को लावून ड्रग्स घेऊन अशा असतात. आणि बऱ्याचशा वाईन यार्ड शोधनं परतीहून येणारी मुलं जी असतात पार्ट्या करून त्यांचे अपघात पण होतात, कारण ही मुलं बेदरकारपणे गाडी चालवतात, त्यांच्या डोक्यावर गमेलं नसतं म्हणजे हेल्मेट नसतं, ते अंडर इफेक्ट ऑफ ड्रग असतात. आणि सोबत जर कोणी एखादी अजून मैत्रीण वगैरे असेल तर त्यांना अजूनच चेव येतो. आणि घरी काळजी किंवा जाब विचारायला कोणी पालक असतीलच असं नाही. सो हे सगळे जे काही अपघात होतात ते परत येतानाचे होतात. आणि याच्यामध्ये एक हे जे काही रिस्की बिहेवियर आपण म्हणतो समजा अपघातांचं, ते एकात एक नसतं, म्हणजे एकच नसतं, त्याच्याबरोबर ड्रग अब्यूज असतं, त्याच्याबरोबर असुरक्षित सेक्शुअल प्रयोग पण असतात, रिलेशनशिप पण असतात,
1: अब्यूज पण असतो,
0: अब्यूज पण असतो, कधी कधी रेप पण असू शकतो. डेट रेप म्हणतो आम्ही त्याला, डेट रेप.
1: ओके,
0: म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही बाळूने नाही पण हा एखाद्या पार्टीमध्ये कुठला तरी एक पदार्थ तुमच्या ड्रिंक्समध्ये, कोल्ड ड्रिंक असो, हार्ड ड्रिंक असो, सॉफ्ट ड्रिंक असो, पाण्यात असो साध्या, या पदार्थाला काही चव नसते, त्याला गंध नसतो आणि त्याला वास पण नसतो. सो कोणीही किशोरवयीन मुला मुलीला ते वाटू शकतं की हे अतिशय नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक आहे. आणि त्या सॉफ्ट ड्रिंकला प्यायल्यानंतर त्या मुलाची किंवा मुलीची 2-3 तासासाठी तिची स्मरणशक्ती पूर्ण नाहीशी होते. तिला काही आठवतच नाही आपण कुठे आहोत काय आहोत. आणि त्या 2-3 तासामध्ये त्या मुलीचा पूर्णपणे वापर केला जातो, तिच्यावर अत्याचार केले जातात आणि जेव्हा तिला आठवतं तेव्हा अंधुक आठवतं. आणि हा जो पदार्थ आहे हा भरपूर सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याचा व्यवस्थित वापर सध्या किशोरवयीन मुलांमध्ये तरुणांमध्ये.
1: सर अर्धा तास झालाय, एक शेवटच्या पार्टसाठी माझं प्रामाणिक मध्ये तुम्ही माझ्याबरोबर पुढच्या रविवारी असावं.
0: ओके,
1: आणि सेक्सुअल एज्युकेशन
0: चालेल,
1: कारण मला अजूनही खूप वर्षांपासून त्या विषयावर डिस्कशन होतं, हा शिकवावा का नाही, काय शिकवावा का नाही. माझं प्रामाणिक मत आहे ते शिकवल्याशिवाय पर्याय नाही. याबद्दल आपण पुढच्या रविवारी बोलू
0: 100%.
1: मंडळी पुढच्या रविवारी आपल्याला डॉक्टर सेक्शुअल एज्युकेशन बद्दल सांगणार आहेत. काही गरज असेल तर फोन करा 8800-16512.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15-22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात निदा फाजली यांचं, कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. बिल्लू बादशहा चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात अमीर गरीब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
2: बैठ जा, खड़ी हो जा,

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. आपके साथ या चित्रपटामधलं शब्बीर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पहरेलाल.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: ऐकूया पी के मिश्रा यांची गीतरचना शंकर महादेवन, सुरेश पेटर्स आणि नोल जेम्स यांच्या आवाजात. पी के मिश्रा यांच्या या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं आणि चित्रपट हमसे है मुकाबला.
3: Rhythm of life. Bob Clearmountain mixed with attitude. Funky drums from hell.
4: Suna bhatti jobra

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावर फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जावेद अख्तर यांचं गीत जोशीले या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत मेरे सजना या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
6: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
5: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
6: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।
7: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरो हिरालाल या चित्रपटामधलं गीत। ही शब्दरचना आहे हृदय लानी यांची, संगीत दिलं आहे बाबला शाह यांनी आणि हे गीत ऐकूयात अमित कुमार यांच्या आवाजात।

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: मेरा साथी या चित्रपटामधलं इंदिवर यांची शब्दरचना असलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं मास्टरजी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत बॉबी या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.
2: मुझे कुछ कहना है,
3: मुझे भी कुछ कहना है,

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तो वक्त की रोटी या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना, लता मंगेशकर यांचा स्वर, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलीकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत मोहम्मद अजीज आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात जंगबाज या चित्रपटामधलं.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, बेईमान या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांची गीतरचना आहे, ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले गीत. समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण. चित्रपट आ अब लौट चले.
3: ओ यारो माफ करना, कुछ कहने आया हूं, कुछ अपने

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात माया गोविंद यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत आहे जलते बदन या चित्रपटामधलं.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: दिल ही दिल में या चित्रपटामधलं अभिजित यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलं आहे AR रहमान यांनी.

अस्वस्थ नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: न आमद की आहट और न जाने की टोह मिलती है.
2: कब आते हो, कब जाते हो. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है और जज्ब

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलीकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: उड़के जाते हुए पंछी ने बस इतना ही देखा, देर तक हाथ हिलाती रही वो शाह फिजा में, अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे,

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: अभिमान।
1: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी। आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा। संपर्क 9739739181।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: तुमचं बिल या वस्तू कानातले,
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
7: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
8: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मन्नाडे यांनी गायलेलं शक्तिकुमार यांचं गीत मोहरे या चित्रपटामधलं गीत संगीतकार वनराज भाटिया

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक चादर वैली सी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: तुमचं बिल यापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया पंकज उधास यांच्या आवाजात अंजन यांची शब्दरचना चित्रपट घर में राम गली में श्याम

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मेमसाब या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गुन्हाओं का देवता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: भुला न देना या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहिरी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
4: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
5: संचयात समृद्धी
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी
7: नमस्कार नाशिककर मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर
9: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
10: बजेटचं काय
9: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
10: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
11: अटी व शर्ती लागू

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार बोला.
2: आपकी फरमाईश. मी मुरलीधर ढोले वडोदा पानाचे तालुका मुक्ताई नगर जिल्हा जळगाव खान्देश. काही आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
2: आजच्या कार्यक्रमात एक श्रावण महिन्याचं गीत ऐकायचं.
1: बर.
2: चित्रपट आहे वाजू गीतकार झाला दादा कोणके. संगीत आहे राम लक्ष्मण. गायक महेंद्र कपूर उषा मंगेशकर. आणि गाण्याचे बोल आहे श्रावण महिन्यात धुडधुड वारा वाहतोय.
1: बर ठीक आहे नक्की ऐकू सर. धन्यवाद दिल्याबद्दल.
2: माझे मित्र आहे काही दोन तीन माझ्यासोबत.
1: हो.
2: आणि अनंत भुती आहे. एस नावकर आहे. भागवत जालते आहे. माधव पातोळे. संतोष भाऊ सोना. संतोष काके. आणि सर्व विश्वास ऐकणारे माझे सर्व श्रोता मित्र.
1: बर
2: धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, मला गाणं द्यायचं होतं. मी
0: हो सांगा ना.
1: उपकार चित्रपटातलं
0: कुठलं?
1: मेरे देश की धरती सोना उगले उगले.
0: बर बर, नक्की नक्की, धन्यवाद. हॅलो
2: हॅलो परमेश मॅडम.
0: हो हॅलो परमेश.
2: परमेश द्यायचे होते.
0: हा सांगा ना.
2: त्याचं नाव उपकार.
0: उपकार, हा त्यातलं कुठलं?
2: मेरे देश की धरती.
0: बर बर, ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद सर.

0: हॅलो,
1: रेडिओ विश्वास.
0: हो, रेडिओ विश्वास, नमस्कार, बोला.
1: नमस्कार मॅडम. श्रावण महिन्याच्या आपल्या विश्वास परिवाराला, रेडिओ विश्वासला, जाधव परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद, धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: मी मक्का पोस्टकरार, जिल्हा सातारा इथून करम जाधव बोलतो.
0: वातावरण
1: काय होतं नाशिकला?
0: नाशिकला थोडं ऊन, थोडा पाऊस असा आहे.
1: आमच्या मॅडम तसंच झालंय. श्रावण मासच्या अडचण आणखी माणसं तसंच झालंय. ऊन पडतोय, पाऊस येतोय, ऊन पडतोय, पाऊस येतोय.
0: हो ना. बर, कुठलं गाणं ऐकायचं सर?
1: चित्रपट नाव आहे आपकी कसम.
0: हा,
1: गीताचे बोल आहे, जय जय शिवशंकर काटा लगे ना कंकर.
0: अरे वा, छान आहे
1: गाणं. काही मित्राचं नाव घेऊ इच्छितो.
0: हो, सांगा ना.
1: बरोबर, तुम्ही घ्या गाण्याचा आनंद.
0: हो, नक्की नक्की नक्की सर. धन्यवाद. धन्यवाद.
1: आमचे मित्र आहेत आर एन पाटीलजी, तेज आहे राजशेखरजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील ठाकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी आणि रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंतीला आवाज एवढं.
0: बरं बरं, नक्की नक्की नक्की. थँक्यू. धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार, रेडिओ विश्वास.
0: हो हो.
1: मी बाळको पाटील नाशिक वरून बोलतोय, आपल्या MIDC मधून, नायगाव रोड वरून.
0: हो हो.
1: मला एक गाणं द्यायचं होतं, म्हणजे सुमन कल्याणपूर यांचं ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
0: अरे वा, बरोबर.
1: आणि मी तर बरेच दिवसापासून ऐकतोय, 2-3 वर्ष आहे इथे. आणि तुमचा प्रोग्राम भरपूर चांगले वाटतो, सरकारी चॅनल पेक्षा मस्त वाटतात.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां बोला.
1: संतोष बोलतोय मॅडम, मी सिडकोतून.
0: हो बोला सर.
1: हॅलो, फरमायचे का?
0: हो
1: गाणं गायचं होतं.
0: बर, कुठलं?
1: ते अष्टविनायकाचं महिमा कसा ते गाणं.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. अवकाश.

0: भेटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
4: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
6: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
4: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
6: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
7: हॅलो,
8: नमस्कार ताई. अनंत भूते
7: नमस्कार सर.
8: काय पाणी पाऊस कसा आहे नाशिकला?
7: पाऊस आता थोडा कमी झालाय, पण आहे.
8: आहे आमच्याकडे जे आहे, परंतु कमी मध्यम स्वरूपात आहे सध्या.
7: हो हो हो, सगळीकडे तसंच वातावरण आहे. साधारण
8: श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे.
7: हो हो,
8: त्यांनी एक हिंदी गाण्याची निवड केलेली आहे. गीताचे बोल आहे, रिमझिम के गीत सावन गाये भीती राहो. चित्रपट अंजना चित्रपट आहे आणि राजकुमार आणि बबीता यांच्यावर फिल्म आहे. म्हणजे चित्रित झालेलं गीत आहे.
7: अरे वा, बर.
8: आणि काही श्रोत्यांची नावं घेऊ इच्छितो. आमचे जळगाव जिल्ह्यातले पारोळ्याचे संतोष भाऊ सोनार आहेत, आमचे वडोदा ग्रुपचे मुरलीधर ढोले, शरद वानखडे, अशोक देशमुख आणि संतोष भाऊ काके आहे. आणि आपण या श्रावण महिन्यातल्या गीताचा आनंद घ्यावा.
7: नक्की नक्की.

0: हॅलो.
1: हा, धुळ्याहून सतीश गोरख फुलपाखरे बोई बोलतो मॅडम. आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली मॅडम, सगळीकडे हिरवगार असं वातावरण आहे, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, तर त्यावर

0: रेवड्यावर विश्वास म्हणजे जीवनाचा श्वास आहे मॅडम. एक आनंदमयी जीवन जगण्यासाठी जो विश्वास जे 24/7 चालू असते त्याच्यातून सर्व प्रकारची माहिती मिळते आपल्याला. आरोग्यविषयक असो, शेतीविषयक असो किंवा सामाजिक असो, अशा सर्व प्रकारची माहिती आपल्या केंद्रावरून मिळत असते. आणि नेहमीप्रमाणे मी सकाळी 7:03 गणपतीची आरती ऐकून माझ्या दैनंदिन कामाची मी सुरुवात करत असतो मॅडम.
1: अरे वा छान, नक्की नक्की धन्यवाद सर आपण फरमाईश दिल्याबद्दल. नक्की ऐकू आम्ही गाणं तुम्हाला.
0: हो, सुस्वागतम मॅडम.

0: नमस्कार बोला.
1: हॅलो मॅडम.
0: नमस्कार बोला.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मला गांधीजी विषय वेदकर बोलतोय.
0: हा
1: विषय वेदकर बोलतोय. कुठून? माझ्या गांधीजी होत सरस्वती चंद्र पिक्चर मधले सावधान त्यांच्याशी चितवन डीएससी ते अमोस्कर आहे. काय होतं?

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला ना.
1: मला फरमाईसाठी गाणं द्यायचं होतं, श्री भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचं बाजे रे मुरलिया बाजे.
0: अरे वा, छान आहे गाणं. ओके, चालेल.
1: थँक्यू. का
0: थँक्यू.
1: आभार.
0: हो हो हो.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार सर, बोला.
1: रेडू रेडू विश्वास ना?
0: हो,
1: मला पसंती द्यायची.
0: बरं, बोला ना सर.
1: विलास कुरू बोलतो हॉटेल पासून. प्रेम बंधन मधलं घ्या, मैं तेरे प्यार में पागल हुआ.

0: हॅलो, हा मी जुडियावून बोलतोय, प्रकाश शिंपी.
1: बर,
0: जबाब हम देंगे पिक्चरचं गाणं पाहिजे मला.
1: कुठलं गाणं?
0: हैरान हूं मैं आपकी झुलपो के देख के, तारीफ करना उसकी मर्दो की अदा है. जाकीर साहब आणि श्रीदेवी त्याच्यात. हा, नाव देतो मी,
1: हो,
0: प्रकाश शिंपी, कल्पना शिंपी, देवयानी शिंपी आणि प्रिशा.

0: हॅलो
1: हॅलो
0: हा
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: हा मी जुना शिळकोतून बोलतोय, राजू डिंगोरे.
0: हा बोला.
1: गाणं फरमाई द्यायची.
0: हो हो सांगा ना. कुठलं गाणं?
1: दिगी बलजी मधलं ते जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: तुमचं बिल यात वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
2: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: वाजे.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री 11-12 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 4:15 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.
6: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
7: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
6: ही खास ऑफर 15-22 पर्यंत.
7: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे। त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करत आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 138।

श्रोतेहो, जीवाच्या कल्याणासाठी सज्जनांनी महावाक्यांचा स्पष्ट उपदेश केला आहे, पण देहबुद्धी असेपर्यंत मी पण सुटत नाही. देह अहंकारामुळे जीवाचे अज्ञान तसेच कायम राहिले असे आपल्याला समर्थांनी मागील श्लोकात सांगितलेच आहे. गर्भश्रीमंती असताना हा जीव मात्र जन्मभर दरिद्री असतो असेच समर्थ म्हणतात. याचे कारण देहबुद्धीचे अज्ञान आहे असे या श्लोकात सांगितले आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आपल्या भ्रांतीने ती आपल्याला सापडत नाही, त्यामुळे आपल्याला जन्मभर दारिद्र्यच सोसावे लागते. त्याप्रमाणे

0: आपल्या अंतरी देहाचा अहंकार घट्टपणे ठसलेला आहे. त्या देहाच्या अहंकारामुळे आपल्या अंतरंगात असलेल्या अनादि आत्मस्वरूपाची जाणीव आपल्याला होतच नाही. दुर्दैवी देहबुद्धीमुळे गुह्य हृदयस्थ धनाकडे जीवाचे लक्षच जात नाही आणि तो जन्ममरण या चक्राचे दारिद्र्य भोगत राहतो. ना तरी निर्दैवाचा परिवरी लोट्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी परी तेथ बसोनी उपवासु करी का दरिद्रे जिथे, असे ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आत्मरूपाने ईश्वर वसलेला असूनही तो बाह्य जगातच सुख शोधतो आणि स्वतःचे दरिद्री जीवन जगतो. श्रोते हो, प्रत्येक जीव आपण ब्रह्मरूप असतो ही जाणीव त्याला गर्भात असते बर का, पण बाहेर आल्यावर तो हे स्वरूप विसरतो आणि मी कोण आहे या भ्रमातच पडतो. शेवटी दिसणारा असा देहच मी आहे अशी त्याची कल्पना होते. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, असे समर्थ दासबोधात म्हणतात बर का. श्रोते हो, देह म्हणजे मी हा जो भ्रम जीवाने आपल्या उराशी घट्ट बाळगून ठेवला आहे, जोपर्यंत तो दूर होत नाही तोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचा साक्षात्कारच होत नाही, म्हणजे या जुन्या ठेवणीचे आकलनच होत नाही. देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येरझारा भोगिल्या च भोगी श्रीराम, असे दासबोधातही समर्थांनी म्हटले आहे. मुळात जीव हा शिवस्वरूप आहे, परंतु भ्रमाने देहबुद्धीमुळे तो हे आपले पूर्णत्व विसरतो आणि सुखाची भिक्षा मागत फिरत असतो. ज्याप्रमाणे राजाने राजे पण विसरून स्वतःला भिकारी समजून भिक्षा मागावी अशी तो जीव स्वतःची अवस्था करतो. जर एखादा दिवा घटात ठेवला तर घटाला प्रकाश मिळतो, घट प्रकाशित होतो, परंतु दिवा जर बाजूला केला तर सर्व घरात प्रकाश पडतो. त्याचप्रमाणे शरीरस्थ चैतन्य शरीर बाजूला केले तर विश्व व्यापेल. तेवी शरीरा माझी जरी जीवू, सहजे तरी सदा शिवू. श्रोते हो, अज्ञानाने भ्रमाने देहाशी तादात्म्य झाल्यामुळे मी म्हणजे देह अशी जीवाची संकुचित वृत्ती होते. अग्नी आणि लोखंडाचा गोळा एकत्र जर आले तर अग्नीचे गुणधर्म लोखंडावर आणि लोखंडाचे गुणधर्म अग्नीवर लादले जातात. आकार नसलेला अग्नी वाटोळा दिसतो आणि गार काळे लोखंड तप्त तांबडे दिसू लागते. तसेच या ठिकाणी बुद्धीचे गुणधर्म आत्म्यावर आणि आत्म्याचे गुणधर्म बुद्धीवर लादले जातात. त्यामुळेच देह म्हणजे मी असा अहंकार उत्पन्न होतो. ही देहबुद्धी मनाने जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सुखस्वरूप अनुभवालाच येत नाही आणि मग जन्ममृत्यूचे जन्मदारिद्र्य सुटतच नाही. श्रोते हो, शरीर गेले की मी जाणार आणि या शरीराने जगात जे कमावले आहे तेही सगळे सोडावे लागणार, या दोन कारणांनी माणसाला जावेसे वाटत नाही. मनुष्य फक्त ज्या विषयातून सुख मिळेल त्याची साधने कमावतो, ती साधने सोडून द्यावी लागतील याची चिंता करायचे काहीच कारण नाही, असे समर्थ म्हणतात. मनुष्याचे सगळे सोयरे जे होतात त्यांचा मृत्यू होतो पण त्यांना पुढचा जन्म मिळतो, असे अनेक जन्म येत जात राहतात. शरीर गेले तरी ते पुन्हा मिळणारच आहे, शरीराने कमावलेले पण कमी जास्त प्रमाणात मिळणारच आहे. अशा प्रकारे देहबुद्धीचा निश्चय कमी करून जुने ठेवणे आकळावे असे समर्थ आग्रहाने सांगतात. श्रोतेहो, या श्लोकांवर आधारित संत नामदेवांची एक कथा आहे. एकदा नामदेव महाराज विसोबा खेचर यांच्याकडे ज्ञान घेण्यासाठी गेले. विसोबा खेचर एका मंदिरात पिंडीवर पाय ठेवून निवांत बसले होते. नामदेव महाराज हे पाहून संतापले आणि म्हणाले, अरे मूर्खा, तू ईश्वराच्या पिंडीवर पाय काय ठेवतोस? तुला देवाचाही अपमान करण्याची शिक्षा भोगावी लागेल. विसोबा खेचर यांनी नामदेवांना आत्मज्ञान दिले. त्यानंतर नामदेव जेथे जेथे पाय ठेवतील तेथे तेथे विठ्ठलाची मूर्ती निर्माण होऊ लागली. विसोबांनी नामदेवाच्या मनातील मी भक्त आणि देव वेगळा हा देहाभिमान आणि अहंकार नष्ट करून टाकला. विसोबा खेचर नामदेवांना म्हणाले, बाळा नामदेवा, देवाशिवाय या जगात दुसरी जागाच कुठे आहे? तू जिथे देव नाही तिथे पाय ठेवून दाखव. देव तर सर्वत्र आहे. श्रोते हो, या कथेवरून आपल्याला एक बोध होतो की जेव्हा मनुष्य मीपणा सोडून देतो तेव्हाच त्याला आत्मज्ञान रूपी विठ्ठल, श्रीराम किंवा ईश्वर प्राप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, श्रावण आणि भाद्रपदात येणाऱ्या वनस्पतींबद्दल, पत्रींबद्दल आपण जाणून घेत आहोत आणि त्याच्याच पुढच्या भागात आज आपण बोलणार आहोत ते कण्हेरीच्या फुलांबद्दल किंवा कण्हेरी या झाडाबद्दल. श्रोते हो, कण्हेर किंवा करवीर याचा उपयोग खूप तारतम्यानं किंवा जपून करावा लागतो. म्हणून सहसा कण्हेरीचं झाड हे आपल्या आजूबाजूला आपण लावत नाही किंवा बघत नाही. कण्हेरीच्या फुलांचा किंवा पानांचा वापर करताना कायम तज्ज्ञांच्या मदतीनंच, त्यांच्या सल्ल्यानंच याचा वापर करण्यात यावा. कारण असं सांगतात की कण्हेर हा बऱ्यापैकी विषारी वृक्ष आहे आणि म्हणूनच याच्या विषबाधेमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात. म्हणून अर्थातच कण्हेरीचा वापर करताना किंवा कण्हेर वृक्षाला हाताळताना, फुलापानांना हाताळताना कायम सांभाळून आणि विचारपूर्वकच त्याचा वापर करावा. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्याही वनस्पती आणि पत्रींची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत ती आम्ही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्रमाणित साईट्सवरनं घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी काही आयुर्वेदीय पुस्तकांचा सुद्धा आधार घेण्यात आलेला आहे. मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह। आजच वापरा IMPS। विश्वास तुमचाच, साथ आमची। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर।
6: कभी हमने नहीं

0: हमसे अच्छा कौन है।
1: खरे रसिक हो, एक जमाना असा होता कि सगळी बॉलीवूड सृष्टी एका सुरात गात होती, तुमसे अच्छा कौन है। हो पण कुणाला? तर ते शमशेर कपूरला। शमशेर कपूर नाही समजलं? ओके, हा शमशेर कपूर म्हणजे शम्मी कपूर, होय, बॉलिवूडचा पहिला रॉकस्टार आणि भारताचा एल्विस प्रिस्ले, शम्मी कपूर। खरं तर हा चित्रपटाचा राजकुमारच म्हणायचा, डॅशिंग आणि हँडसम हंक राजकुमार शम्मी कपूर।

14 ऑगस्ट 2011 हा या राजपुत्राचा म्हणजे शम्मी कपूरचा स्मृती दिन. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि गीत प्रतिमेचे आपले असंख्य श्रोते, आज आपण याच निमित्तानं आठवणी जागवतोय आपल्या शम्मीजींच्या. पण मंडळी, आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं, नाही का? आणि आपण विसरलो कुठं आहोत आपल्या या लाडक्या आणि देखण्या हिरोला? शम्मी कपूर स्वतःच आपल्याला सांगतायत, तुम मुझे यूं भुला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे. खरे शम्मीजी, हम तुम्हें यूं भुला न पाएंगे.

मित्रांनो, शम्मी कपूर हे बॉलिवूडचे पहिले रॉकस्टार. पण ते रॉकस्टार एका रात्रीत नाही झाले. हो, बरेच पापड लाटावे लागले त्यांना त्यासाठी. पहा ना, त्यांचे वडील कोण? तर खुद्द पृथ्वीराज कपूर. मोठा भाऊ कोण? शोमॅन राज कपूर. तरीही त्यांना रुपेरी पडद्यावर डायरेक्ट एंट्री मिळाली नाही. आधी पृथ्वी थिएटरात नोकरी केली त्यांनी, एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. आणि त्यांना पगार किती होता? पगार होता 50 रुपये महिना. दैव पहा, वडिलांच्याच पृथ्वी थिएटरात 50 रुपयावर काम. मग पहिला चित्रपट आला त्यांचा, जीवन ज्योती. वर्ष होतं 1953. हा जीवन ज्योती सुपर फ्लॉप झाला. म्हणजे या जीवन ज्योतीनं काही प्रकाश पाडला नाही. मग ओळीनं 15 सिनेमे पडले. ओळीनं फ्लॉप सिनेमाचा हिरो असा शिक्काच बसला त्यांच्यावर. बिचारे. लैला मजनू मधला हा आपला मजनू खरंच पॅकअप करून निघाला होता परत, बॅक टू पॅव्हिलियन. काय करणार ना, चल दिया कारवा.

पण म्हणतात ना मंडळी, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. हा वही हुआ. सुबोध मुखर्जींचा तुमसा नाही देखा हा आला. आला म्हणजे काय, नाचत गाचत आणि शोर सरावा करीतच आला. लोकांना शम्मीचा हा धसमुसळा अवतार प्रचंड आवडला आणि एक लपलेला रॉकस्टार सामने आला. म्हणजे फटा पोस्टर निकला, हिरो छुपने वाले सामने आ.

0: तो बता।
1: तुमसा नहीं देखा मित्रांनो, हा तुमसा नहीं देखा शम्मी साठी गेम चेंजर ठरला। आधीची मवाळी मे संपली त्यांची आणि आला जहाल, डान्स करणारा, पुरीची हृदय राजरोस चोरणारा एक प्लेबॉय। होय, मग तो जंगली झाला, जानवर झाला, प्रोफेसर झाला, राजकुमार झाला, प्रिन्स झाला आणि हो तो ब्रह्मचारी सुद्धा झाला। एवढं सगळं करून या ब्रह्मचारीत इमेज आणखीन मोठी झाली त्यांची, प्रगल्भ झाली। आता तो स्टार होता, या स्टारचा तो ॲक्टर झाला, बेस्ट ॲक्टर हे फिल्मफेअरचं अवॉर्ड तो घेऊन गेला। या सिनेमामध्ये अनाथ पोरांची काळजी पुढच्या लेकरांप्रमाणे घेणारा हा बाप प्रेक्षकांचे डोळे अक्षरशः भिजवून गेला। मैं गाऊं तुम सो जाओ, सुख सपनों में खो जाओ।

पाच दशकांची म्हणजे 50 वर्षांची करिअर आणि 100 च्या वर पिक्चर्स. पूर्वार्धात दिल देखे देखो, दिल तेरा दीवाना, कश्मीर की कली, तिसरी मंजिल, एन इव्हनिंग इन येस पॅरिस आणि असे बरे चित्रपट त्यांचे तुफान चालले. शम्मी कपूरचे भन्नाट डान्सेस पाहायला लोक अक्षरशः गर्दी करत. मोहम्मद रफी म्हणजे तर काय जादूगार, आणि त्यांचा स्वर्गीय आवाज शम्मीजींना इतका फिट बसला की पूछो ब. रफीचा हा आवाज शम्मीसाठी खरंच वरदान ठरला. त्या दोघांची 170 किती 170 सोलोज आहेत. सगळी गाजली, हिट झाली आणि ही जोडीसुद्धा धमाल ठरली. आवाज रफी साहेबांचा, पडद्यावर शम्मी आणि म्युझिक हुपेन नय्यरचं असेल तर मग काय विचारू नका, फक्त ऐका आणि थक्क व्हा. कारण हे गाणे ऐसे की आपको दिल लगाना पडेगा.

श्रोते हो, वय मोठं खोटम असं आपण म्हणतो, पण वय हेच खरं असतं. शम्मी कपूरचंही तेच झालं, वय वाढलं, वजन वाढलं. हिरो म्हणून त्यांचा शेवटचा सिनेमा म्हणजे छोटे सरकार, वर्ष 1974. आणि आता सुरू झाली त्यांची सेकंड इनिंग्स. पण या इनिंगमध्येही त्यांनी छान फटके मारले. अंदाज, प्रेमरोग, विधाता, बेताब, हिरो आणि असे कित्येक. पण मित्रांनो, आता हेही जवळपास संपत आलं होतं. हळूहळू, आहिस्ता आहिस्ता. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता दोस्तों, नहीं मिलता.

शम्मी कपूर बहुरंगी होते, बहुढंगी होते. स्वतःचे डान्सेस स्वतःच ते कोरिओग्राफ करायचे. मनोरंजन हा पिक्चर त्यांनीच डिरेक्ट केला होता. इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी यांचे तर ते फॅन होते, चाहते होते. शिवाय ते एक माणूस म्हणूनही मोठेच होते. खरंच आजही त्यांना तुमसे अच्छा कौन है असंच म्हणावं असं वाटतं. मित्रांनो, रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांची शम्मी कपूर यांच्या स्मृतीस आदरांजली. एक ॲक्टर, एक कलावंत म्हणून ते तिसरी मंजिलच नव्हे तर एका मोठ्या उंचीवर पोचले होते. त्यांच्याकडे पाहून आज आपण एवढंच म्हणू शकतो, शम्मीजी तुमने मुझे देखा होकर मेहरुबा. शुभरात्री.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कहाणी किस्मत की या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार रवी यांची ही गीतरचना ऐकूया खामोश निगाह या चित्रपटामधली.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ऐलान ए जंग या चित्रपटामधलं आनंद बक्षीर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
7: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
6: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
7: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा आवाज श्रोते हो. वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आहेत कविता गायधनी. आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
2: नमस्कार हरिभाऊ. आज खरं म्हणजे ना मी पिकनिकच्या मोडमध्ये आहे, त्याच्यामुळे आज मी खरं म्हणजे कार्यक्रमाला आलेच नसते, पण धावत धावत कशी बशी पोहोचली आहे बरं का.
1: अरे कशी बशी म्हणजे पिकनिक.
2: हो मग अहो, एवढं काय छान वातावरण पडलंय या कुंद वातावरणात ना, परत यायचं मनच होत नव्हतं. आणि किती छान मस्त हवा पडली आहे, रोजचा पाऊस चाललाय आणि काय सगळीकडे हिरवं गार दिसतंय मस्त सगळीकडे, असं वाटत होतं पृथ्वीने हिरवे शेलेच पांघरले आहेत, त्यामुळे ते बघायला इतकी मजा येते ना. मी फिरतीये सध्या मस्त पैकी.
1: पण हे जे शेले तुम्ही जे म्हटलेत ना हिरवे,
2: हा
1: ते फक्त पृथ्वीचेच नाही बरं का,
2: म्हणजे काय
1: सुद्धा असू शकतात.
2: विठ्ठलाचा शेला. उपमा छान आहे, पण अचानक विठ्ठलाचा शेला का आठवला तुम्हाला? आषाढी एकादशी तर होऊन गेली.
1: पण आषाढी एकादशी झाली ना तरी सुद्धा असं म्हणतात की त्या विठ्ठलाने जेव्हा सावता माळ्याच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा त्याचा हिरवा शेला बाहेरच जाऊन गेला
2: होता.
1: आणि तोच तो हिरवा शेला मी आता म्हणत होतो.
2: बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते एकदम आता बरोबर आहे. म्हणजे कारण आषाढी कृष्ण चतुर्दशीला संत सावता माळी यांची पुण्यतिथी आहे म्हणून तुम्हाला हे आठवलेलं दिसतंय आज. आणि त्यांचा मळा हाच त्यांचा विठ्ठल आहे, आणि त्याच्यामुळे आज तुमच्या डोक्यात मला असं वाटतं संत सावता माळी यांच्याविषयी बोलायचं नक्की झालेलं दिसतंय. हा म्हणून माझा विषय तुम्ही बरोबर शेल्याचा तिथे आणून सोडला.
1: येस येस येस, अगदी कविताजी तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आपण सावता माळ्यांबद्दलच बोलणार आहोत.
2: सावतामाळी हे मळा फुलवणारे आणि आषाढ महिना म्हणजे सगळा शेती कामाचा महिना, त्यामुळे वारीला जाणं त्यांना काही शक्य होत नसायचं. आणि ते ज्यांच्या समकालीन होते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, यांचा असा तेव्हा दंडकच होता की सगळ्यांनी वारीला आलं पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने जे ह्या मार्गातले लोक आहेत, संत आहेत, त्यांनी वारीला यायलाच हवं असा त्यांचा दंडक होता. पण सावता माळींना ते शक्य नाही व्हायचे, कारण घरात मळा बघायला इतर कोणी नसायचं ना.
1: कविताजी, इतर कोणी नसायचं पण तरी सुद्धा हे सधन शेतकरी म्हणून ओळखले जात होते बरं.
2: हा हो,
1: असं नाही किंवा अगदी गरीब असल्यामुळे, म्हणजे आपण नेहमी कहाण्यांमध्ये सुद्धा
2: गरीब
1: गरीब ब्राह्मण तसं हे संत सगळे वा गरीब तसं नाही,
2: तसं नव्हतं. हो हो, तेच तर मी तुम्हाला सांगत होते हरिभाऊ की त्यांचा हा फुललेला मळा बघून ना, म्हणजे ते सधन असल्यामुळे भरपूर म्हणजे जागा होती त्यांची, आणि त्यांचा फुललेला मळा बघून ना नाही म्हटलं तरी गावात थोडीशी कुजबूज असायची बरं का. आता द्वेष करण्याची वृत्ती काही आजची नाही ना, पूर्वीपासून आहे. मग सावता माळींसाठी सुद्धा काही लोकांच्या मनात थोडी खतखत होतीच.
1: अहो, या गाथेमध्ये सुद्धा आहे ना उल्लेख येतो बरं का. त्यांची कन्या जी होती ना छोटी होती सावता माळी, आणि ती लेख त्यांची गप्पा मारत बसलेली. ती लेख म्हणते काय सुंदर मळा दिसतोय ना बाबा, हिरवागार. पण सावता माळी तिला म्हणतात की अगो बया, हा मळा आपला नाही ग बाळा,
2: हा
1: पांडुरंगाचा मळा आहे.
2: क्या बात आहे.
1: लेकीला असं वाटलं की पांडुरंग जर मळ्याचा मालक आहे त्याने मळ्यावर यायला पाहिजे.
2: अगदी बरोबर,
1: म्हणजे एकदा केव्हा तरी तर यायला
2: पाहिजे.
1: तिने बोलून दाखवलं. सावता माळी हसले हे असच. आणि तिला त्यांनी समजवलं की आपलं केवढं कुठे एवढं ग पुण्य, प्रत्यक्ष पांडुरंग इथे येईल, पण तिचा बाल हट्ट मात्र कायम राहिला बरं का. तिला असं वाटलं की आपण पांडुरंगाला आमंत्रण पाठवलं तर पांडुरंग नक्कीच मळ्यावर येणार.
2: हो बरोबर.
1: आणि म्हणूनच मग आषाढी वारी जी निघालेली होती त्या वारकऱ्यांच्या काही जथ्याजवळ तिने सगळ्या प्रकारच्या भाज्या नेऊन दिल्या आणि आमंत्रण देण्यासाठी टोपली भरून भाजी नेऊन दिली.
2: आता तुम्ही म्हणाल ना की सावतामळी सधन असल्यामुळे काही काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी ना थोडासा द्वेष होता. मग त्यांनी काय विचार केला की थोडस त्यांच्या लेकीला रागवलं म्हणजे साहजिकच सावतामाळ्यांना पण वाईट वाटेल. म्हणजे त्या लोकांचा उद्देश तेवढाच की सावतामाळींना वाईट वाटलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी ही त्या छोट्याशा लेकीने त्यांना दिलेली टोपली फेकून दिली. आता ती छोटीशी चिमुरडी मुलगी तिच्या बाल मनाला वाईट वाटलं हो, पण तिने सगळी भाजी गोळा केली आणि नंतरहून जो जथ्था येत होता ना त्यांच्या बरोबर दिली. आता सगळी माणसं काही सारखी नसतात की नाही, त्याच्यामुळे त्या मागून येणाऱ्या जथ्याने प्रेमाने तिची ती भाजी घेतली आणि तिला समजवलं, सांगितलं की आम्ही ही तुझी भाजी नक्की विठ्ठलापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मग बोलता बोलता ही आषाढीची वारी पोहोचली ना पंढरपूरला.
1: अगदी बरोबर. तुम्ही हे जे सांगितलं ना,
2: हो,
1: त्या वेळेला पंढरपुरामध्ये सुद्धा एक आश्चर्य घडलं बरं का.
2: हो का?
1: त्या जो पहिला जथा होता ना ज्यांनी भाजी फेकून दिलेली होती,
2: बरं बरं,
1: त्याला पंढरपुरात गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये विठ्ठल दिसेच ना.
2: क्या बात है, असंही होतं.
1: दर्शनच झालं नाही. मग ही तक्रार त्यांनी नामदेव महाराजांकडे केली. त्यांना आश्चर्य वाटलं.
2: हो साहजिकच आहे ना,
1: कारण मंदिरात तर विठ्ठल होतेच.
2: हो हो.
1: नामदेव महाराजांनी मग विठोबांनाच विचारलं बरं का, की विठ्ठला कुठल्या भक्ताला दुखवलंय का आम्ही. मग त्यांनी ती झालेली घटना नामदेवाला सांगितली.
2: बरोबर. आणि मग काय ज्ञानेश्वर महाराज,

0: होते तेव्हा काही तेज जे पाण्यात पडलेलं होतं ना ते बघून सावता माळ्यांनी बरोबर ओळखलं की हे कोणी वाटसरू वगैरे काही नाही, हा हे विठ्ठल आहेत. आणि मग मात्र त्यांनी त्यांचे पायच धरले आणि सांगितलं की विठ्ठला आता काही मी तुला सोडणार नाही. तसे विठ्ठल म्हणाले की तू पटकन मला कुठेतरी लपव बाबा. आणि मग काय सावता माळ्यांनी असं म्हणतात की त्यांना हृदयात लपवलं आणि शोधणारी मंडळी नेमकी त्याच वेळी तिथे येऊन पोहोचली आणि विठ्ठलाला शोधू लागली. विचारायला लागले सगळेजण सावता माळ्यांना की तू विठ्ठलाला कुठे लपवलंय सांग. तसं सावता माळी म्हणाले नाही ओ विठ्ठल तर इथे आलेच नाही. तेवढ्यात श्री नामदेव महाराज म्हणाले अरे तू विठ्ठलाला हृदयात लपवलंयस कारण त्यांचा हिरवा शेला बाहेर दिसतोय ना.
1: हो आणि मग त्याचाच सावतामाळींनी केलेला अभंग जो आहे ना तो प्रसिद्ध आहे बरं का.
0: हो
1: विकसिले नयन स्फुरण आले बाही
0: वाटले
1: हृदय करुणा भरिते.
0: क्या बात आहे.
1: जाता मार्गी भक्त सावता तो माळी आला तया जवळी पांडुरंग.
0: वा वा
1: नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी माळिया भितरी गेला देव. माथा ठेवनी हात केला सावधान दिल्या लिंगना चहुभुजी. चरणी ठेवून माथा विनवितो सावता बैसा पंढरी नाथा
0: करी ना पूजा. वा वा खर तर सावता माळ्यांचा भाव विठ्ठलाप्रती किती मोठा होता त्यामुळे हा जो त्यांचा फुललेला मळा होता ना हा विठ्ठलाचा शेलाच सगळ्यांना वाटत होता असा अन्वयार्थ खरं म्हणजे आपण लावायला पाहिजे ह्या अशा कथांमधून. कारण त्याची सत्यता असत्यता कशी पडताळणार ना आपण. कारण इतके सोपं आहे का असं हृदय फाडणं त्याच्यात विठ्ठलाला ठेवणं मग त्याचा शेला बाहेर राहणं.
1: यावरून मला एक गोष्ट आठव ते नाही का देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी
0: साधी
1: आपल्या बापाची ठेव आहे की त्याच्या दाराशी क्षणभर उभं राहिलं तर आपल्याला चारी मुक्त. आपण क्षणभरी जो आपण म्हणतो ना त्यारे आयुष्यभर मी असं केलं तो क्षणभरी
0: म्हणजे
1: क्षण सुद्धा जर कधी तिथे भरला तर तुला ते मिळेल ना.
0: मिळेल
1: या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्या दृष्टीने
0: बघायला पाहिजेत. म्हणून तर मी म्हणलं की त्याचा अन्वयार्थ आपण असा लावायला हवा की सावता माळ्यांच्या हृदयात विठ्ठलाविषयी भाव होता आणि म्हणजे फक्त वारीला गेलं म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन होईल असं नाही तर सावता माळी असं विचार करायचं की वारीला गेलेल्या माणसांचे आपण दर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य मिळणार आहे पण आधी कर्मयोग साधायला हवा असं म्हणजे आपण त्यातनं ते अन्वयार्थ लावायला हवे. अगदी तशाच्या तशा त्या कथा आपण नाही गृहित धरू शकत कारण हा सगळा चमत्कारच आहे नाही का.
1: आणि हा जो चमत्कार आहे ना हा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज नंतरचे म्हणजे तुकाराम महाराज या सगळ्या सकल संतांनी घडवून आणलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं
0: हो
1: की भक्तीचं महत्व काय असतं.
0: भक्तीभाव
1: त्यांनी विठ्ठलाचा मळा विठ्ठलाचा सेवक म्हणून सांभाळला.
0: खरे खरे
1: भगवंताची सेवा महत्वाची आणि जे आपण जे पण कर्म करू त्यामध्येच भगवंताला केंद्रस्थानी ठेवून ते कर्म केलं तर आपोआप भगवंताला समर्पित होत असत.
0: खरंय खरंय
1: म्हणजे आपण इकडे देवळामध्ये जातो देवाला नमस्कार करतो आणि लक्ष सगळं बाहेर
0: चपलेकडे
1: काय उपयोग सांगा. हृदयातला भगवंताचा वास महत्वाचा.
0: खरंय
1: आपली पुराणं सांगतात की भगवंत चराचरात भरून उरलेला आहे. भूजल तेज समीर खर रविशशी काष्टा असे भरला स्थिरचर व्यापुनी तो जगदात्मा दशांगुळे उरला.
0: क्या बात
1: आहे. म्हणजे तो संपलेला असा नाहीच आहे तो उरलेला असतो. आणि अनुभव म्हणजे त्या चैतन्याचा अनुभव येणं हा अनुभव.
0: खरंय खरंय खरंय संत श्री सावता माळी यांनी कांदा मुळा भाजी या अभंगात देखील शेवटी तेच म्हणलंय की विठ्ठला पायी गोविला गळा म्हणजे नामस्मरणाचंही महत्व त्यांनी या अभंगातून अधोरेखित केलेलं होतंच त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात संत श्री सावता माळी यांनी कर्मयोगावर जरी भर दिलेला होता ना तरी त्यांचा जो अभंग आहे हरिभाऊ तुम्ही म्हणा ना अभंग फार छान म्हणता तुम्ही.
1: असंच आहे, कर्म मार्गावरती जो त्यांनी भर दिला, सांगितलं की जे जे कर्म

0: ते
1: त्याला स्मरून जर केलं उत्तम उदाहरण आपल्याकडे मीराबाईचं आहे.
0: हो,
1: तिने देवाला नैवेद्य दाखवून ते विष घेतलं
0: तरी त्याचा अमृत झाला.
1: सत्यता काय असं हा भाग वेगळा आहे.
0: खरं
1: त्यातला भाव महत्वाचा ना.
0: भाव महत्वाचा.
1: त्याच्यामुळेच ते संत सावतामळे म्हणतात की समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. कोण दिवशी बसुनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे, कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे.
0: खरंय.
1: कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे.
0: खरे खरे. या अभंगात ते सांगत आहे की कोणतंही संकट सुख दुःख याला सारखंच तोंड द्यायला हवं. कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, त्याआधी नामस्मरणाने आपल्या जीवाचं सोनं केलं पाहिजे, तरच सद्गुरूंची कृपा होणार आहे आणि जन्माच्या खेपा चुकतील, असं गहन तत्वज्ञान त्यांनी या अभंगातून सहज सांगून दिलेलं आहे. साधना उपासना करायला हवी, परमार्थाचा मार्ग स्वीकारायला हवा, कारण मृत्यू केव्हाही येऊ शकतो असं ते पुन्हा पुन्हा बजावून बजावून सांगतात की मृत्यूपूर्वी तुम्ही नामस्मरण करा, उपासना करा, योगसाधना करा, परमार्थाचा मार्ग धरा. पण आपल्या काही ते पल्ले पडत नाही का हरे भाऊ.
1: मला पुन्हा एकदा परत एक आठवलं. आमच्याकडे ना एक 75-76 साली एक मासिक यायचं गीता दर्शन नावाचं, जे मला वाटतं अजूनही सुरू आहे पुण्याच्या गीता धर्म मंडळाचं. पण त्यावेळेस त्याच्यामध्ये एका कवींची कविता प्रत्येक अंकामध्ये यायची. त्यांचं नाव मुल्ला अली अब्बास आणि ते कृष्ण भक्त होते.
0: अरे वा.
1: म्हणजे काही वेळेला लोकांना वाटत काहीतरी दुसरं लिहित असेल आणि नाव सांगतात. पण त्याच्या त्यांच्या फोटो सकट एकदा त्यांची सगळी माहिती पण आलेली. त्यांनी केलेल्या कवितांची दोन ओळी मला आठवतात.
0: सांगा ना.
1: त्या आता या इथे
0: योग्य वाटत
1: सखल बसणाऱ्या आहेत.
0: सांगा सांगा.
1: म्हणतात नियती छे प्रभू इच्छा शक्ती. नियती छे प्रभू इच्छा शक्ती जाणती न जाणते आज इथे तर उद्या तिथे मी ठिकाण ते कोणते निघालो नियती फिरविल. काय सुंदर असत बघा. आणि हेच सगळं आपला मळा फुलवताना सावतामाळी सुद्धा आपली नित्य उपासना योगाभ्यास हे सगळं करतच होते.
0: होतेच. खरं.
1: अहो ते 12व्या अभंगातून त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचवेळी त्यांनी आपला देह सुद्धा विठ्ठलाला समर्पित केला. उठेवणी प्रातक काळी करून या स्नान घालून आसन यथाविधी.
0: नवज्वरे
1: देह जाहलासे संतप्त परी मनी आर्त विठोबाचे. प्राणायाम करुनी कुंभक साधिला वायू निरोधिला मूळ तत्वी. शके 1217 शालिवाहन शक मन्मथ नामक संवत्सर ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी आला
0: उदयासी सहस्रकर.
1: सावता पांडुरंगी स्वरूपी निमाला देह समर्पिला
0: त्याचा त्याचे. वा फार सुंदर तुम्ही ऐकवला अभंग. म्हणजे मला माहिती आहे हा अभंग, पण तुम्ही वाचला की छान वाटतो मला तो आणखीन जास्ती. आणि त्याच्यामुळे कर्मयोग आणि भक्ती मार्ग असा त्यांनी म्हणजे सुंदर सांगड घालीत सावतामाळ्यांनी जगापुढे नक्की एक आदर्श ठेवलेला आहे. त्याच्यामुळे सावतामाळ्यांविषयी खरं म्हणजे अजून खूप बोला असं वाटतंय.
1: आता पुरे हा. आता आपण थांबूया. सावतामाळींचा एक अभंग आपण ऐकू आणि तो ऐकूनच आपण आजचा आपल्या या कार्यक्रमाला आपल्या वृत्तीच्या निवृत्तीला आजच्या पुरता आणि विराम देऊ.
0: विराम देऊ
1: आणि पुन्हा परत भेटूयात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत ऐकत राहा
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं. मंदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना हे गीत ऐकूया बरखा बहार या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव वर्मन।

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गुप्त चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे विजू शाह याने.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, चित्रपट एक महल हो सपनों का. आणि या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: राजकुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत बावरे नयन या चित्रपटामधलं. संगीतकार रोशन.

0: नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि बाबला मेहता यांच्या स्वरामध्ये. जीने दो या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अनोखी पहचान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: ऐकूया आशा भोसले आणि राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत. बावरे नयन या चित्रपटातील या गीताला संगीत आहे रोशन यांचं.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आसू और मुस्कान या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पूरग्रस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता. मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात औलाद या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

त्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार, बोला.
2: आपकी फरमाईश. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाशी, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव, खान्देश. काही आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद सर, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
2: आजच्या कार्यक्रमात एक श्रावण महिन्याचे गीत ऐकायचे.
1: बर.
2: चित्रपट आहे वाजू गीतकार दादा कोंडके, संगीत आहे राम लक्ष्मण, गायक महेंद्र कपूर, उषा मंगेशकर, आणि गाण्याचे बोल श्रावण महिन्यात धुडधुड वारा वाहतोय.
1: बर, ठीक आहे, ठीक, नक्की ऐकू सर. धन्यवाद कॉल केल्याबद्दल.
2: माझे मित्र आहे काही दोन तीन माझ्यासोबत.
1: हो.
2: आणि अनंत भुते आहे, एस नावकर आहे, भागवत जालते आहे, माधव पातोळे, संतोष भाऊ सोनार, संतोष काके आणि सर्व विश्वास ऐकणारे माझे सर्व श्रोता मित्र.
1: बर,
2: धन्यवाद.
1: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, मला गाणं द्यायचं होत ना.
0: हो सांगा ना.
1: उपकार चित्रपटातलं
0: कुठलं?
1: मेरे देश की धरती सोना उगले उगले इरे मुत.
0: बर बर, नक्की नक्की, धन्यवाद. हॅलो
2: हॅलो फरमाईश मॅडम.
0: हो हॅलो फरमाईश.
2: फरमाईश द्यायची होती.
0: हा सांगा ना.
2: तिचं नाव उपकार.
0: उपकार, हा त्यातलं कुठलं?
2: मेरे देश की धरती.
0: बर बर, ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद सर.

0: हॅलो.
1: रेडिओ विश्वास.
0: हो, रेडिओ विश्वास, नमस्कार, बोला.
1: नमस्कार मॅडम. डबल महिन्याच्या आपल्या विश्वास परिवाराला, रेडिओ विश्वासला, जाधव परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद, धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: मी मक्काम पोसकरार, जिल्हा सातारा इथून करम जाधव बोलतो.
0: वातावरण
1: काय होतं नाशिकला?
0: नाशिकला थोडं ऊन, थोडा पाऊस असा आहे.
1: आमच्या लोकांना तसंच झालंय सर. पण मागचे आठशे माणसे माणसे तसंच झाले. ऊन पडतोय, पाऊस येतोय, ऊन पडतोय, पाऊस येतोय.
0: हो ना. बर, कुठलं गाणं ऐकायचं सर?
1: चित्रपट नाव आहे आपकी कसम.
0: हा,
1: गीताचे बोल आहे, जय जय शिवशंकर काटा लगे ना कंकर.
0: अरे वा, छान आहे
1: गाणं. काय मित्राची नाव घेऊ इच्छितो?
0: हो, सांगा ना.
1: बरोबर, तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद.
0: हो, नक्की नक्की नक्की सर. धन्यवाद, धन्यवाद.
1: आमचे मित्र आहे आर एन पाटीलजी, के राजशेखरजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास तेडकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील ठाकरजी, धनंजय अक्षेटेलजी, रमेश दादोजी, उदय काळेजी आणि रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंतीला जोडला.
0: बर बर, नक्की नक्की नक्की. थँक्यू, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार, रेडिओ विश्वास.
0: हो हो.
1: मी बाळको पाटील नाशिक वरून बोलतोय, आपल्या MIDC मधून, नायगाव रोड वरून. मला एक गाणं द्यायचं होत, म्हणजे सुमन कल्याणपूर यांचं ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
0: अरे वा, बरोबर.
1: आणि मी तर बरेच दिवसापासून ऐकतोय, 2-3 वर्ष आहे इथे. आणि तुमचा प्रोग्राम भरपूर चांगला वाटतो, सरकारी चॅनल पेक्षा मस्त वाटतात.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हाँ बोला.
1: संतोष बोलतोय मॅडम. मी सिडकोतून.
0: हो बोला सर.
1: ते हॅलो फरमायचे का?
0: हो
1: गाणं गायचं होतं.
0: बर, कुठलं?
1: ते अष्टविनायकाचा महिमा कसा ते गाणं.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: समस्त नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
1: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीतरचना हास्या जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मोर्चाची सुरुवात शिवसेना कार्यालयापासून होऊन राजीव गांधी भवन येथे संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे खासदार संजय राऊत आणि रवींद्र मिरलेकर यांची. तेव्हा नाशिकच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना गटनेते केशव पोर्जे आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी केले आहे. एकत्र येऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन.

0: साधारण.
1: श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे.
0: हो हो.
1: एक हिंदी गाण्याची निवड केलेली आहे. गीताचे बोल आहे, रिमझिम के गीत सावन गाये राहो मी. चित्रपट अंजना चित्रपट आहे आणि राजकुमार आणि बबीता यांच्यावर सिनेमा यामध्ये चित्रित झालेलं गीत आहे.
0: अरे वा, बर.
1: आणि काही श्रोत्यांची नावं घेऊ इच्छितो. आमच्या जळगाव जिल्ह्यातले पारोळ्याचे संतोष भाऊ सोनार आहेत. आमचे बडोदा ग्रुपचे मुरलीधर ढोले, शरद वानखडे, अशोक देशमुख आणि संतोष भाऊ काके आहे. आणि आपण या श्रावण महिन्यातल्या गीताचा आनंद घ्यावा.
0: नक्की नक्की.

0: हॅलो,
1: हा, धुळ्याहून सतीश गोरख फुलपाखरे बोळी बोलतो मॅडम. आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली मॅडम, सगळीकडे हिरवगार असं वातावरण आहे. अरे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, तर त्यावर आधारित एक श्रावणातले गीत ऐकायचं आहे. मंगेश पाळकर यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेले आहे आणि गीताचे बोल आहे. श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा. हे गीत ऐकायचंय मॅडम.
0: अरे वा, छान छान, नक्की ऐकू आम्ही.
1: घरातली मंडळी आहे.
0: बर.
1: मीराबाई फुलपाखरे, छाया पवन फुलपाखरे, ज्योती मिलिंद फुलपाखरे, नाथबाई आहे माझे, उर्वशी श्रुती ओवी फुलपाखरे, मुलगी आहे श्रीमती अलका प्रदीप भावने, भावने नातू आहे अर्णव भावने, शहीद भगतसिंग कॉलनी, विद्यानगरी, देवपूर, धुळे येथून.
0: बर बर.
1: रेडिओ रेडिओ विश्वास म्हणजे जीवनाचा श्वास आहे मॅडम. एक आनंदमयी जीवन जगण्यासाठी जो विश्वास जे 24/7 चालू असते ते, त्याच्यातून सर्व प्रकारची माहिती मिळते आपल्याला. आरोग्यविषयक असो, शेतीविषयक असो किंवा सामाजिक असो, अशा सर्व प्रकारची माहिती आपल्या केंद्रावरून मिळत असते. आणि नेहमीप्रमाणे मी सकाळी 7:03 गणपतीची आरती ऐकून माझे दैनंदिन कामाची मी सुरुवात करत असतो मॅडम.
0: अरे वा, छान. नक्की नक्की, धन्यवाद सर आपण फरमाईश दिल्याबद्दल. नक्की ऐकू आम्ही गाणं तुम्हाला.
1: हो, सुस्वागतम मॅडम.

0: नमस्कार बोला.
1: हॅलो मॅडम.
0: नमस्कार बोला.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मला गांधीजी विषय वेद कोण बोलतोय.
0: हा
1: विषय वेद काय बोलतोय. श्री कोटण माझ्या गांधीजी इथं होत सरस्वती चंद पितळ मधले सावधान त्यांच्याशी चितवन डीएसी ते अमोस्कर आणि इथं होतं.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला ना.
1: मला फेमस ते गाणं जायचं होतं, श्री भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचं बाजे रे मुरलिया बाजे.
0: अरे वा, छान आहे गाणं. ओके चालेल,
1: थँक्यू. का
0: थँक्यू,
1: आभार.
0: हो.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार सर, बोला.
1: रेडू विश्वास ना?
0: हो.
1: मला पसंती द्यायची.
0: बरं, बोला ना सर.
1: विलास कुठे बोलतो? हॉटेल पासून. प्रेम बंधन मधलं घ्या. मैं तेरे प्यार में पागल हुआ.

0: हॅलो, हा मी जुडियावून बोलतोय, प्रकाश शिंपी.
1: बर,
0: जवाब हम देंगे पिक्चरचं गाणं पाहिजे मला.
1: कुठलं गाणं?
0: हैरान हूं मैं आपकी झुलपो के देख के, तारीफ करना उसकी मर्दों की अदा है. जाकीर साहब आणि श्रीदेवी त्याच्यात. हा, नाव देतो मी,
1: हो,
0: प्रकाश शिंपी, कल्पना शिंपी, देवयानी शिंपी आणि प्रिशा.

0: हॅलो,
1: हॅलो. हा
0: नमस्कार
1: नमस्कार
0: बोला.
1: मॅडम.
0: नमस्कार.
1: हा मी जुना शिळकोतून बोलतोय, राजू डिंगोरे.
0: हा बोला.
1: गाणं फरमाईश द्यायची आहे.
0: हो हो सांगा ना.
1: हा
0: कुठलं गाणं?
1: दिगी बलजी मधलं ते जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: प्रशांत
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

आज बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांक.

0: घर याद रहे।
1: मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: log on to www.erosentertainment.com.
1: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हमसे।
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध। सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सुगंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: रामचंद्र आश्रित पारिजात

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130200888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.